नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात। FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ 1948 म्हणजेच 11 जुलै 2026। सकाळचे 5:58 झालेली आहेत। आमच्या आजच्या प्रसारणसभेला आता सुरुवात करत आहोत। आपण सर्वांचं या प्रसारणसभेत मनपूर्वक स्वागत आहे।

नमस्कार नाशिक 101.4 FM आकाशवाणी नाशिक सकाळचे 6 वाजले आहेत. या मंगलमय प्रभाती मनाच्या गाभाऱ्यात भक्तीस्वर गंधाचा दरवळ भक्तिधारा.

उषा मंगेशकर यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. पद्यरचना होती मंगेश पाडगावकर यांची आणि संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. यानंतर संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात, संगीत राम फाटक यांचं आहे.

संत ज्ञानेश्वरांचा अभंग आपण ऐकला लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. यानंतर संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकूया महादेवबुवा शहाबाजकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज नियंत्रण कक्षातून तांत्रिक सहाय्य आहे श्याम नायर यांचं आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी बोलतोय मी विशाल राव. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या कार्यक्रमांविषयी. थोड्याच वेळात म्हणजे 6:35 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात कवितेतला पाऊस या मालिकेचा 6 भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत माधुरी माटे, सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाडीमध्ये जमिनीतल्या सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या विविध स्त्रोतांविषयी माहिती आपण ऐकणार आहोत. संवादक आरती शिरवाडकर, सादर करते कृष्णा शिंदे. 7:15 अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी. 6:50 परिसर या कार्यक्रमात वनस्पती विश्व या मालिकेचा 4 भाग, संवादक आहेत प्राध्यापक DN शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात जैव तंत्रज्ञान या मालिकेचा 2 भाग आपण ऐकणार आहोत. लेखक आणि संवादक वैशाली देशपांडे, सादर करते कृष्णा शिंदे. सात वाजता हिंदी चित्रपट गीताचा आनंद. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. आज सकाळी 7:45 PNG & Sons यांचा प्रायोजित कार्यक्रम आणि 7:50 इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा आणखी एक प्रायोजित कार्यक्रम. 8:00 समाचार प्रभात. 7:15 गीतधारा. 8:30 म्युझिकल मॉर्निंग. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ लक्ष्मण सालक यांच्याशी साधलेला संवाद, सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 10:00 गीत भारती. आज सकाळी 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता तथा साहित्यिक तन्वी अमित यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. सादर करते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत

विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम, दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, दुपारी 3 प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 साप्ताहिक विधिमंडळाचं समालोचन अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवादमध्ये कमी खर्चात उत्पादन वाढीचं तंत्र याविषयी प्रगतीशील शेतकरी सचिन आत्माराम होळकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. सादर करते कृष्णा शिंदे. याबरोबरच रात्री 9:15 समाचार संध्या, रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणी नाशिक केंद्राच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. मनोरंजनाची नवी लाट वेव्ज OTT, भारताचा लोकसेवा OTT प्लॅटफॉर्म वेव्ज OTT. यावर आनंद घ्या लाईव्ह TVचा आणि श्रवणानंद विविध रेडिओ वाहिन्यांचा, तसंच आपल्या आवडीप्रमाणे निवडा कार्यक्रम. आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम पण यावर आपण ऐकू शकता जगात कुठेही. अधिकृत वेबसाईट https://wavespb.com. आजच वेव्ज OTT डाउनलोड करा आणि मनोरंजनाच्या नव्या दालनाची सफर करा. मनोरंजनाची नवी लाट वेव्ज OTT. आता ICI अक्षरे रसिके या कार्यक्रमात ऐकूया कवितेतला पाऊस या मालिकेचा 6वा भाग. संवादक आहेत माधुरी मॅटे, सादर करते कृष्णा शिंदे.

किनारपट्टीवर कोसळणारा पाऊस आणि राजस्थानातल्या वाळवंटातला पाऊस यांची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे तिथल्या माणसांचं पावसाशी असलेलं मैत्र, संबंध आणि अनुभव विश्व वेगवेगळं असणार हे गृहीतच धरलं पाहिजे. व्यावहारिक पातळीवर, भौगोलिकदृष्ट्या, आर्थिक गणितात, दैनिक अथवा वार्षिक कामकाजात पाऊस लक्षात घ्यावा लागतोच. त्याला वगळून चालतच नाही. तिथली रूपकं, ते मुखवटे, तो अंगरखा घातलेला पाऊस कवितेतून प्रकट होतो जिथे तिथे, जो म्हणजे फक्त आकाशातून पडणारं पाणी नाही. माझ्या आवडत्या कवयित्री प्रभा गणोरकर यांची ही कविता ऐकूया. यावर्षी सुरू होण्याच्या आतच अचानक संपून गेला पावसाळा. यावर्षी सुरू होण्याच्या आतच अचानक संपून गेला पावसाळा आणि मनातच राहून गेल्या करून घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. गच्चीवरल्या भेगांना पावसाळ्यापूर्वी डांबर घालायचे राहिले. गच्चीवरल्या भेगांना पावसाळ्यापूर्वी डांबर घालायचे राहिले. पाणी झिरपून उतरले ते सरळ भिंतीवर चिकटवलेल्या चित्रावर. करून घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी राहून गेल्या. झाडांना आळी करायची राहिली नी बागेचा उतारही सरसा व्हायच्या आत धुव्वाधार पाऊस आला. झाडांना आळी करायची राहिली नी बागेचा उतारही सरसा व्हायच्या आत धुव्वाधार पाऊस आला. सारे पाणी नुसते वाहून गेले माती घेऊन. झाडाभोवतीची जमीन तडकून मुळे उघडी पडली. यावर्षी भिजवून घ्यायचेच राहिले डोळे एक वार पावसात. यावर्षी भिजवून घ्यायचेच राहिले डोळे एक वार पावसात. आता पुन्हा वर्षभर डोळे भकास, कोरडे, शुष्क मन आणि काळजाला तडतडत राहिलेल्या भेगा यावर्षी मनातच राहून गेल्या करून घ्यायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. वेळेआधी हजेरी लावणाऱ्या पावसाने झालेली कुचंबणा जशी आहे, तशीच वाट पाहून पाहून वेळ न सांभाळणाऱ्या, अति उशीर झालेल्या, बेशिस्त, बेफिकीर पावसामुळे होणारे हाल आहेतच. कवीला पावसात कोण दिसतं किंवा पावसाला त्याने स्वतःच

0: कोणत्या रूपात रंगवलंय ते फक्त त्याला माहीत असतं. पुढची कविता वाचताना ती थरकाप उडवणारी कल्पना, ते शब्द अंगावर येतात. प्रकाश हरी कारलेकर यांची कविता तुटोनिया नभ. तुटोनिया नभ घरंगळे इथे तिथे, पृथ्वीचा आकांत जाय नभांतरी. येई रे येई रे माझी झाली दैना, तरी का फुटे ना उर तुझा. इथून तू जाय तिथून तू जाय, तुझ माझी सय जरा रे येईना. वांझ म्हणून हिणविती मज, तरी तुला लाज कशी रे नाही. हे घे आता या वांझोटीचे शाप, हे घे आता या वांझोटीचे शाप. उणे आहे माप पाण्यात तुझ्या, उणे आहे माप पाण्यात तुझ्या.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आताच आपण कवितेतला पाऊस या मालिकेचा 6वा भाग ऐकला. संवादक होत्या माधुरी माटे, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आता आमच्या शेतकरी बांधवांसाठी माहितीची पेरणी, स्वरूप कृषीवाणी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
1: आजच्या कार्यक्रमात ऐकूया जमिनीतल्या सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या विविध स्रोतांविषयी माहिती. संवादक आहेत आरती शिरवाडकर.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजच्या आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेणार आहोत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे विविध स्रोत याविषयीची माहिती. मंडळी, नवनवीन येऊ घातलेल्या तंत्रज्ञानामुळे कृषी आणि कृषीशी संलग्न व्यावसायिक अवशेष, त्याचबरोबर सेंद्रिय घटक पदार्थांचं प्रमाण वाढत आहे. यात प्रामुख्यानं पिकांच्या अवशेषांचा समावेश हा मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचं विघटन होणं पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचं आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचं पुनर्चक्रीकरण हाच त्यासाठी एकमेव पर्याय आहे. पुनर्चक्रीकरणाच्या पद्धती काय आहेत ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात. ज्वारी किंवा इतर पिकांची धसकट, गव्हाचे काड, इतर तृणधान्याचे अवशेष शेतात कुजविणं आणि खनिजीकरण करणं हे शक्य आहे. त्यासाठी 4x2x1 मीटर आकाराचा खड्डा तयार करावा. त्याच्यामध्ये शेतातलं मातीचा 15 सेंटीमीटर जाडीचा थर भरावा. त्यावरती शेणाचा 5 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. त्याच्यावरती स्फुरदाचे 1 किलो खत पसरवावं. अशा प्रकारे खड्डा जमिनीपासून 5 सेंटीमीटर उंचीपर्यंत भरावा. त्यानंतर माती मिश्रित शेणाचं सारवण करावं, ते चांगलं कुजवावं. 5 आठवड्यानंतर खड्ड्यात उलथापालथ करावी आणि मोकळ्या वातावरणात कुजण्यासाठी त्याची क्रिया घडवून आणावी. हे खत सुमारे 5 महिन्यात तयार होऊन वापरता येऊ शकतं. असं या पुनर्चक्रीकरणामध्ये कर्ब नत्र प्रमाण जे आहे ते महत्वाचं आहे. जमिनीची सुपीकता प्रामुख्याने पिकांना अन्नद्रव्य पुरवठा उपलब्ध करून देण्यावरती अवलंबून असते. जमिनीतून नत्र, स्फुरद आणि पलाश या मुख्य अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांना होत असतो. त्याच्यामुळे हे तीनही अन्नद्रव्य जमिनीत मुबलक असणं गरजेचं असतं. नत्र हे जमिनीत सेंद्रिय स्वरूपात उपलब्ध असतं. या सेंद्रिय नत्राचं रूपांतर उपलब्ध नत्रात होऊन ते पिकाला मिळतं. म्हणून जमिनीच्या सुपीकतेमध्ये कर्ब नत्र प्रमाण 12:1 आणि 20:1 या मर्यादेपर्यंत असू शकतं. हे प्रमाण 10:1 तसंच 12:1 असणं चांगलं असतं. पुनर्चक्रीकरणात जमिनीतला कर्ब नत्र प्रमाण तापमान, वातावरण, ओलावा आणि जमिनीचा प्रकार या बाबतीवरती अवलंबून असतं. या वातावरणात उष्ण आणि दमट असेल तर कर्ब नत्र प्रमाणाचं संतुलन हे शुष्क आणि अतिशुष्क तसंच अतिशीत हवामानापेक्षा संतुलित असतं. हे प्रमाण सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी प्रक्रियेवर आणि जमिनीतल्या सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेवर सतत बदलत असतं. वातावरण उष्ण आणि दमट असेल तर कुजण्याची क्रिया जलद होते. या उलट अतिशीत वातावरण असेल तर ही क्रिया मंदावते आणि जीवाणूंचं कार्य नीट होऊ शकत नाही. जमिनीत ओलावा टिकून राहणं हे सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या क्रियेसाठी आवश्यक आहे. ओलावा भरपूर असेल तर सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. कर्बनत्र प्रमाण योग्य राखण्यासाठी महत्वाचे घटक म्हणजे पिकांचे आणि जमिनीचं नियोजन हे आहे, सेंद्रिय खतांचा वापर, त्याचबरोबर पिकांची फेरपालट, हिरवळीचे पिकं आणि जीवाणू संवर्धके. सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे आता जाणून घेऊयात. झाडांना वेगवेगळ्या अवस्था

0: व्यवस्थेमध्ये स्फुरद आणि पलाश उपलब्ध होऊन ते झाडांमध्ये मुळांद्वारे शोषलं जातात. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचा सामो प्रतिकूल होण्यासाठी प्रतिबंध होतो. जमीन आम्ल किंवा क्षारयुक्त होत नाही. तसंच क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती जी आहे ती 20-30% वाढते. त्यामुळे झाडांना वेगवेगळ्या क्षारांचं पोषण मिळतं. त्यामुळे झाडांना वेगवेगळ्या क्षारांचं शोषण करता येतं. त्यांना संतुलित पोषक द्रव्य मिळतात. सेंद्रिय पदार्थात कर्ब असल्यानं त्याचा उपयोग जमिनीत असंख्य जीवाणूंना वाढविण्यासाठी होतो. हे जीवाणू जमिनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात. सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली तयार होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणं आणि कमी तापमानात जमीन उष्ण ठेवणं हे सेंद्रिय खतामुळे शक्य होतं. सेंद्रिय खतांमुळे जमिनीत असंख्य जीवाणूंची वाढ होते. त्यात रोग निर्माण होणाऱ्या जीवाणूंचा नाश होतो. हे सेंद्रिय पदार्थांमुळे होणारे फायदे आहेत. परित्र मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा आपण भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत कृषीवाणीतून मी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: जमिनीतल्या सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या विविध स्त्रोतांविषयी माहिती आपण ऐकली. संवादक होत्या आरती शिरवाडकर. सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बरसतील धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, भिजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा, असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच. 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भंडगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73, 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
1: आज संध्याकाळी 7:30 आपल्या किसान वाणी या कार्यक्रमात नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवाद मध्ये अवश्य ऐका कमी खर्चात उत्पादन वाढीचं तंत्र याविषयी प्रगतीशील शेतकरी सचिन आत्माराम होळकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आता आनंदी जगण्याची नांदी अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. डॉक्टर मैथिली सावंत यांनी एक वेगळाच विचार मांडलाय, तो आता आपण ऐकूया. आपल्या सर्वांना लहानपणापासून एक गोष्ट नेहमी शिकवली जाते, कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. पण प्रामाणिकपणे सांगा, कधीतरी खूप जास्त विचार केल्यानं आपण आयुष्यातल्या भारी गोष्टी मिस नाही का करणार? मी स्वतः मुळात एक इम्पल्सिव्ह व्यक्ती आहे आणि मला मनापासून वाटतं की आयुष्याचा खरा आनंद हा प्लॅनिंगमध्ये नाही तर क्षणात जगण्यात आहे. अर्थात इम्पल्सिव्ह असणं म्हणजे उतावीळपणे स्वतःचं नुकसान करणं असं मला म्हणायचं नाही. पैशांचे मोठे व्यवहार किंवा करिअरचे निर्णय विचार करूनच घेतलेले बरे, पण रोजच्या जगण्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनाचा ऐकून घेतलेला निर्णय आपल्याला जिवंतपणाची अनुभूती देतो. जेव्हा कधी कधी आपण डोक्यापेक्षा मनाचं ऐकून झटकन निर्णय घेतो ना, तेव्हा आयुष्यात काही सुंदर गोष्टी घडतात. जास्त विचार केल्यानं बऱ्याचदा भीती आणि शंका निर्माण होऊ शकतात, पण उत्स्फूर्त निर्णय आपल्याला त्या भीती पलीकडे घेऊन जातात. माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर भांडणानंतर मला मनापासून कुणाला सॉरी म्हणावं असं वाटलं.

तर मी लगेच समोरच्याची माफी मागून टाकते. फोन करावा वाटला तर लगेच करते. व्हिडिओ बनवावासा वाटला तर बनवते. फेसबुकवर एखाद्या विषयावर मनापासून लिहावं वाटलं तर लिहून मोकळी होते. क्या पता कल हो न हो, मला जे करायचं आहे ते करायला उद्या मला संधी मिळाली नाही तर, असा विचार त्यामागे असतो. तुम्ही एक क्षण तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात भारी आठवणी आठवून बघा. त्या बहुतांश वेळा अनप्लॅन्डच असतील. माझ्या मते हा इम्पल्सिव्ह ॲटिट्यूडच आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला मदत करतो. अचानक नवीन छंद जोपासायला सुरुवात करणं, मनात वाट आलं म्हणून एखाद्या जुन्या मित्राला मैत्रिणीला अचानक फोन करणं किंवा अचानक ट्रीपला जाणं, याच गोष्टी तर आयुष्यातला कंटाळवाणा गोडवा घालवतात. थोडक्यात काय तर विचार करणं, प्लॅनिंग वगैरे करणं हे सगळं छानच आहे, पण आयुष्य हे टाइम टेबल नाही तर ते एक गाणं आहे. कधी कधी गाण्याच्या तालावर पाय थिरकतील तसं नाचायचं असतं, स्टेप्स पाठ करायच्या नसतात. यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमचं मन अचानक काहीतरी वेगळं करायला सांगेल तेव्हा जास्त विचार न करता जस्ट गो फॉर इट. लाईफ इज शॉर्ट, मेक एव्हरी सेकंड अ काउंट. तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर नक्कीच याचं पालन करूया. आणि तुम्ही अचानक असा कधी निर्णय घेतला असेल तर तो नक्की आठवून बघा, तुम्हाला आनंद मिळेलच.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: आता परिसर या कार्यक्रमात ऐकूया वनस्पती विश्व या मालिकेचा चौथा भाग. संवादक आहेत प्राध्यापक DN शिंदे.
4: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक DN शिंदे. आज आपण भारतातील जैवविविधता या विषयावर चर्चा करूया. बंकिमचंद्र चटर्जींनी भारतमातेचे सुजलाम सुफलाम असे सार्थ वर्णन केलं आहे. भारतामध्ये असलेल्या प्राकृतिक आणि हवामानातील विविधतेमुळं भारत आसेतू हिमाचल अनुपम निसर्ग सौंदर्यानं आणि जैवविविधतेनं नटलेलं आहे. भारताचे भौगोलिक स्थान उष्णकटिबंधात असून मान्सूनच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू ठळकपणे दिसून येतात. त्यामुळे काही भागात घनदाट जंगलं तर काही भाग उजाड, वाळवंटी, डोंगराळ, दुर्गम पर्वत शिखरांनी व्यापलेला आहे. भारतात सुमारे 7000 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे भारतात वनस्पती आणि प्राण्यांची प्रचंड विविधता दिसून येते. भारताच्या 32,88,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 19-20% म्हणजेच 6,00,000 चौरस किलोमीटर क्षेत्र जंगलाखाली आहे. जागतिक वनसंपदेच्या 12% म्हणजेच अंदाजे 45,000 वनस्पतींच्या जाती भारतात आढळतात. त्यामध्ये आवृत्तबीजी सपुष्प वनस्पतींच्या 17,000 जाती असून यापैकी निम्म्यापेक्षा जास्त प्रदेशनिष्ठ आहेत. अनावृत्तबीजी वनस्पतींच्या 64, नेचेवर्गीय वनस्पतींच्या 1,022, ब्रायोफायटाच्या 2,584, शैवलाच्या 2,500, कवकांच्या 23,000, शैवाकांच्या 1,600 आणि जीवाणूंच्या 850 जाती भारतात आढळतात. भारताची वनसंपदा प्रदेशनिष्ठ वनस्पतींनी समृद्ध आहे. हिमालयात 4,200 तर दख्खनच्या पठारावर

0: 2600 जाती प्रदेशनिष्ठ आहेत. रशियन शास्त्रज्ञ वॅविलाव यांनी 1950च्या दशकात जगभरातून पिकांच्या अनुवंशिकी विविधतेची 8 केंद्रे शोधली आहेत. भारत त्यापैकी एक केंद्र आहे. भारताने मानवजातीस सुमारे 167 नगदी पिकांच्या जाती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे या वनस्पतींच्या जंगली स्वकियांच्या 320 जाती भारतात आढळतात. भारत आणि आग्नेय आशियन प्रदेश हे मका, भात, रागी आणि इतर काही तृणधान्ये, मोहरी कुलातील वनस्पती, काकडी, केळी, लिंबू, आंबा, फणस, काळी मिरी, सुपारी, नारळ, वेलदोडा, आले, ताग, बांबू आणि हळद यांची उत्पत्ती स्थानं आहेत. पश्चिम घाटातील निलगिरी पर्वतरांगातील आदिवासींनी जपलेली शोला वने जैविक विविधतेने समृद्ध आहेत. ब्रिटिश शास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या संकल्पनेनुसार जगात आत्तापर्यंत 34 अतिसंवेदनशील जैवकेंद्रे शोधली गेली आहेत. त्यामध्ये भारतातील ईशान्य हिमालयाच्या पर्वतरांगा आणि पश्चिम घाट या दोन केंद्रांचा समावेश होतो. भारतामध्ये 75,000 प्राण्यांच्या जाती आहेत. त्यामध्ये सस्तन प्राण्यांच्या 372 जाती असून त्यापैकी 30 प्रदेशनिष्ठ आहेत. सरीसृपांच्या प्राणीसंपदेमध्ये 220 सर्पांच्या, 146 सरड्यांच्या, 30 कासवांच्या आणि 3 सुसरींच्या जातींचा समावेश होतो.
1: परिसर या कार्यक्रमात आताच आपण वनस्पती विश्व या मालिकेचा चौथा भाग ऐकला. संवादक होते प्राध्यापक डी एन शिंदे, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
4: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
1: रसिक श्रोते हो, बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 बालगंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी नाशिक केंद्राच्या संग्रहातला विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा. सहभाग सुप्रिया देवघरे आणि आरती शिरवाडकर. लेखन आरती शिरवाडकर. अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा. आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड, नाशिक.
1: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड, नाशिक.
1: आजच्या कार्यक्रमात ऐकूया जैव तंत्रज्ञान या मालिकेचा दुसरा भाग. लेखन आणि संवादक वैशाली देशपांडे, सादरकर्ते कृष्णा शिंदे.

नमस्कार श्रोते हो, मी वैशाली देशपांडे विज्ञान कट्ट्यावर आपले मनपूर्वक स्वागत करते. मागच्या भागात आपण पारंपरिक जैव तंत्रज्ञानाची ओळख बघितली. आज आपण आधुनिक जैव तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय ते जाणून घेणार आहोत. किण्वन क्रियेमधल्या जैविक प्रक्रियेसाठी जीवाणूंना जबाबदार असतात हे शास्त्रीय दृष्टिकोनातनं सर्व जगाला समजण्यासाठी 16वे शतक उजाडावे लागले. डच शास्त्रज्ञ अँटोनी व्हॅन लुईनहॉक याने पहिला सूक्ष्मदर्शक तयार केला. त्या सूक्ष्मदर्शकाखाली त्याला दह्यातील सूक्ष्मजीव दिसले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजीचा

0: अभ्यास हा 18व्या शतकात सुरू झाला. त्यावेळेस लुई पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने ताकातले सूक्ष्मजीव वेगळे केले आणि पुराव्यासहित सिद्ध केलं की त्या जीवाणूंमुळेच दुधाचे दही होते. तसेच त्या दुधात जर खडूची पावडर टाकली तर ती किण्वन क्रिया म्हणजेच फर्मेंटेशन जास्त गतीनं पुरे होते. पाश्चरने हेही सिद्ध केलं की हे जीवाणू जे दुधात असतात ते दूध उकळल्याने कमी होतात, तसेच मरतातही. बराच वेळ दूध न नासता न खराब होता चांगले राहते. आजही आपण सकाळी पिशवीमध्ये जे दूध दुधवाल्याकडनं घेतो ते असंच पाश्चराइज्डच केलेलं असतं आणि त्या पिशवीवर तसे लिहिलेलंही असतं. ही खरं तर सुरुवातच होती आधुनिक जैव तंत्रज्ञानाची, ज्यामध्ये खाद्यपदार्थ तयार करणं आणि बराच काळ हवाबंद डब्यात साठवून ठेवणं या गोष्टींची. त्यानंतर आधुनिक जैव तंत्रज्ञानाचा अजून एक महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे मानवाला होणाऱ्या बऱ्याच रोगांना जीवाणू कारणीभूत असतात हे समजण्याचा. रॉबर्ट कॉक ने हे सिद्ध केलं की मानवाला येणारे आजारपण रोग हे देवाच्या अवकृपेने नसून जीवाणू मुळेच होतात. प्रत्येक रोगाची काही ठराविक लक्षणे असतात आणि त्यावर उपचार केले तर ते रोग बरे होतात. रॉबर्ट कॉकच्या या सिद्धांताला कॉक्स पॉस्टुलेट असे म्हणतात. त्यामुळे औषधी शास्त्राला नवीन दिशा मिळाली. त्यानंतर येतो एडवर्ड जेनर, ज्याने पहिली लस तयार करून रोग होण्याआधीच त्याला प्रतिबंध करता येतो हे सिद्ध केलं. आणि आजच्या आधुनिक जैव तंत्रज्ञानाच्या संशोधनांना मोठी चालना मिळवून दिली. आज आपण वेगवेगळ्या आजारांवर ज्या प्रतिबंधक लसी वापरतो त्याची सुरुवात ही अशी सांगितल्याप्रमाणे 18व्या शतकाच्या शेवटी व 19व्या शतकाच्या सुरुवातीस झाली. भारतात ती त्याच कालावधीत इंग्रजांनी प्रसारित केली. याच सुमारास अतिसूक्ष्म असे विषाणूंचाही शोध लागला आणि त्यांच्यामुळे देखील मानवास विविध रोग होतात. मानवच नव्हे तर वनस्पती पक्षी प्राणी यांना देखील व्हायरसमुळे म्हणजेच विषाणूंमुळे रोग होतात हे समजलं. पण त्यावर सुद्धा प्रतिबंधक लस तयार करता येते हेही आधुनिक जैव तंत्रज्ञानाने जगास दाखवून दिलं. याच कालावधीत वनस्पती आणि प्राणीशास्त्रातही अनेक महत्वाचे संशोधन होऊन त्याचा सखोल अभ्यास झाला. सूक्ष्मदर्शकाचा अधिक विकास होऊन नवीन अतिसूक्ष्म जीव पेशीतील अनेक बारकावे दाखवणारा असा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप उदयास आला. त्यामुळे मानवाच्या पेशीतील अत्यंत महत्वाचा घटक म्हणजेच पेशी केंद्रक आणि त्यातील गुणसूत्र याची माहिती मिळाली. या गुणसूत्रांच्या अभ्यासामुळे मानव आज अतिप्रगत औषधे निर्मिती, हायब्रिड जनावरं, हायब्रिड बी बियाणं तयार करतो आहे आणि मानवाच्या वाढीव गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे सर्व आपण कसे साध्य करतो आहोत हे सविस्तरपणे आपण पुढच्या भागात समजावून घेऊयात. धन्यवाद.
1: वडनेरी सराफ विज्ञान कट्ट या कार्यक्रमात आताच आपण जैव तंत्रज्ञान या मालिकेचा दुसरा भाग ऐकला. लेखक आणि संवादक होत्या वैशाली देशपांडे, सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीताचा आनंद या जाहिरातीनंतर.
3: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
4: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
5: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपूर यांचं हे गीत साथी या चित्रपटातलं संगीतकार नौशाद. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 आणि प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: पीसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर वरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
5: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO'ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
3: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे

वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्या

0: लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲप

0: वर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे, मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिने सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:22 आणि 25 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 11 जुलै. आजचा दिवस हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं. 11 जुलै 1889 कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म. श्रोते हो, आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध मराठी गीतकार कवी शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणारी आणि मनाची ठाव घेणारी गीतं त्यांनी लिहिलीत. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली

मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम सांदूरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. याच दृष्टीने सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकर सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती, ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत. हो, आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावीत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं

0: तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे तर हे 1.5 एकर अर्धा एकर पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20, 25, 50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवले. प्रत्येक प्रॅक्टिस साठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणती फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले.
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
1: उत्पादन
0: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले. कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद. म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा

व्यवस्थापन, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुर्नासे यांच्याकडून. या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आभार माझा शिवार. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

FM 104 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. मनोरंजनाची नवी लाट वेव्स OTT, भारताचा लोकसेवा OTT प्लॅटफॉर्म वेव्स OTT. यावर आनंद घ्या लाईव्ह TV चा आणि श्रवणानंद विविध रेडिओ वाहिन्यांचा, तसंच आपल्या आवडीप्रमाणे निवडा कार्यक्रम. आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम पण यावर आपण ऐकू शकता जगात कुठेही. अधिकृत वेबसाईट https://wavespb.com. आजच वेव्स OTT डाउनलोड करा आणि मनोरंजनाच्या नव्या दालनाची सफर करा. मनोरंजनाची नवी लाट वेव्स OTT.

0: शांताराम नांदगावकर यांचं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आता ऐकूया PNG अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगीळ आणि सन्स.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, महिलांना आवडणारे सोन्याचे नेकलेस याची माहिती मागील काही भागांपासून आपण घेत आहोत. आज आपण गोकाक नेकलेस किंवा ब्लॉसम नेकलेस यांची माहिती घेण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलंय. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
0: मोडक साहेब, आजवर आपण अनेक प्रकारच्या सोन्याच्या नेकलेसची माहिती श्रोत्यांना दिली. आज आम्हाला गोकाक नेकलेसची माहिती द्या. ते कसं असतं, त्याचं डिझायनिंग किंवा पॉलिशिंग कसं असतं हेही सांगा.
3: गोकाक पॅटर्नच्या नेकलेसमध्ये दोन नेकलेस येतात.
0: बर.
3: एक गोकाक नेकलेस म्हणतात नुसतं त्याला, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्यांच्यातून आकार किंवा डिझाईन्स बनवली जातात.
0: बर.
3: आणि त्याच्यामध्ये आपले जे जोंधळी मणी असतात त्या टाईपचे मणी टिकल्या याच्यातून त्याचे आकार बनवले जातात. एकाच नेकलेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पण टिकल्या वापरल्या जातात, म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या, कोयरी असेल, पान असेल, फुल असेल. ब्लॉसम नेकलेस आहे त्याच्यामध्ये मात्र बल्की साईजचं फुल असतात, मोठी फुलं असतात, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. आणि जनरली ब्लॉसम नेकलेस हा प्रकार हा लोकांनी त्याला पाडलेलं नाव आहे, अदरवाईज ते गोकाक नेकलेस. पण आता गोकाक नेकलेस मधला कुठला प्रकार, तर साधा गोकाक नेकलेस का ब्लॉसम, तर ब्लॉसम नेकलेस. ब्लॉसम नेकलेस मध्ये फुलाचे मोठाले आकार आणि त्याच्यातून निर्माण केलेलं, म्हणून त्याला ब्लॉसम म्हणायचं. ही दोन्ही प्रकारच्या नेकलेसमध्ये टॉप सकटच येतात जनरली सेट त्याचे. आणि याला गेरू पॉलिश असतं जनरली.
0: बर.
3: आणि गोकाक मधून पहिले डिझाईन्स इंट्रोड्यूस झाल्यामुळे त्याला गोकाक नेकलेस म्हटलं जातं किंवा गोकाक पॅटर्न म्हटलं जातं. 18-20% मजुरी असते. ब्लॉसम नेकलेसमध्ये फुलाच्या डिझाईन बरोबरच मणी जे आपण म्हणतो जोंधळी मणी ते पण त्याला सोल्डर करून त्या फुलांच्या बाजूनी, ब्लॉसमच्या बाजूनी, किंवा ते ब्लॉसम सुद्धा त्या मण्यातून निर्माण केलेली असतात, म्हणजे ब्लॉसम क्रिएट करण्याकरता. आणि ते जनरली पेंडंट जे खालचं असतं ते पण मोठं एक ब्लॉसम फुलच असतं. आणि अंगात जे नेकलेस असतं बाकीची पट्टी साईडच्या दोन्ही बाजू ते पण ब्लॉसमच असतं. आता या दोन्हीलाही तुम्ही गोंडाई वापरू शकता किंवा निक्षेनी वापरू शकता घालण्याच्या करता, तर त्यामुळे त्याचं वजन वाढू शकतं चेन नेकलेसनी. अदरवाईज वजनात जर म्हणाल तर ही नेकलेस साधारणपणे 25-35 ग्रॅम पर्यंत बसतात, आणि मजुरीत म्हणाल तर 18-20% पर्यंत त्याची मजुरी असते.
0: पण ह्याचं पॉलिश कुठल्या प्रकारचं असतं?
3: गेरू पॉलिश असतं, रेड पॉलिश.
0: आणि गोकाक मध्ये पुतळी पण एक नेकलेसचा प्रकार असतो, तो काय असतो?
3: आता परंपरामध्ये पुतळीच्या टिकल्या, म्हणजे जसं लक्ष्मीहाराच्या टिकल्या असायच्या तसं ते पुतळी म्हणून जे काय एक फिगर होती तर त्याच्या टिकल्यांमधून तो नेकलेस बनवला जायचा, म्हणजे त्या टिकल्या असायच्या त्या नेकलेसमध्ये, जसं लक्ष्मीहारामध्ये लक्ष्मीच्या एम्बॉस केलेल्या टिकल्या असतात. तर आता पुतळीच्या आकाराच्या टिकल्यांचं फॅशन गेली, कुणाला नको असतं ते घालायला, त्यामुळे त्याच टिकल्यांवरती वेगवेगळे फिगर्स एम्बॉस केले जातात. ते टॉप सकट असतं आणि ते स्टीफ असतं, नाही तर लक्ष्मीहार फ्लेक्सिबल असतो, हे स्टीफ असतं, म्हणून ते नेकलेस प्रकारात मोडलं जातं. अदरवाईज ते हारात सुद्धा बनवू शकता, पुतळी हार पण यायचे, पण आता पुतळी नेकलेस यायला लागली आणि ती गोकाक पॅटर्न मध्ये असतात, म्हणजे गोकाकवरूनच बनवून येतात, त्यालाही रेड पॉलिश असतं जनरली. आणि ते साधारणपणे टॉप सकट जर विचार करायचा झाला तर 80-90 ग्रॅम पर्यंत बसतं, आणि त्याला नेकला परत चेन लावली तर आणखीन वजन वाढेल, नाही तर तुम्ही गोंडा लावून ते वापरू शकता. पुतळी नेकलेस हे तुम्हाला लेंथ तुम्ही ऍडजस्ट करू शकता, कमी वजनात बसवायचं असेल कमी लेन्थ, जास्त वजनात, आणि अटायर नुसार, आता फॅशन नुसार गळ्याच्या बरोबर लागतं किंवा थोडस खाली ओघळलेलं लागतं, तर त्या केसमध्ये तुम्ही कमी वजनातही बनवू शकता.
0: बरोबर. मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना गोकाक नेकलेस कसे असतात, त्यात पुतळी नेकलेसही कसे असतात, त्याचं डिझाईन, पॉलिशिंग या सगळ्यांची माहिती दिलीत. मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
4: पीएनजी अँड सन्स यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता ऐकूया इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा प्राय

0: आयोजित कार्यक्रम
1: प्रसारित करीत आहोत. कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा, यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री बस्ते यांनी केलेली बातचीत, तांत्रिक सहाय्य सौरभ शिंदे यांचं. ऐकूया घराविषयी घराशी गप्पा.
2: श्रोतेहो नमस्कार. इंडियन क्लासिक्स प्रस्तुत घराविषयी घराशी गप्पा या कार्यक्रम मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत नाशिक मधील सुप्रसिद्ध इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाशजी रावत. रावत सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. महाबचत उत्सव तर 15 जुलै पासून आपल्या इथे सुरू होतच आहे, परंतु एवढा काळ थांबण्याची सुद्धा आहे ना आमच्यामध्ये पेशन्स राहिलेले नाहीयेत. आम्हाला असं वाटतं आजच जावं इंडियन क्लासिक्स मध्ये आणि खरेदी करावी. यासाठी काही आम्हाला तोडगा असेल तर सांगा ना.
3: हे बघा कसं असतं की ज्या तारखेला जी पिक्चर रिलीज होणार असते त्याच तारखेला आपल्याला ती पाहता येते. तर जर तुम्हाला त्या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला धीर काढायला हवा 15 तारखेपर्यंत. कारण काय आहे की 1 महिना हा इव्हेंट चालणार आहे. सर्वोत्तम सिलेक्शन तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात मिळतो.
2: हो खरंय.
3: प्रत्येक वस्तूला कसा गिरायकांचा प्रतिसाद असेल याची आम्हाला सुद्धा कल्पना नसते.
2: खरंय.
3: काही वस्तूंवर इतक्या उड्या पडतात की त्या वस्तू लगेच संबंध होतात. म्हणजे आमच्या अपेक्षे बाहेर काही वेळेला रेस्पॉन्स मिळतो त्यामुळे ती वस्तू टिकत नाही. आणि होतं काय, या वस्तू लांबून येतात, जसं की दिल्लीवरून येतात, पानिपत वरून येतात, इतक्या तातडीने त्याचं रिफिलिंग होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला हवा तो माल पाहिजे असेल तर स्टार्टिंगच्या दिवसात दुपारच्या वेळेस जेव्हा इतर लोक वामकुक्षी काढत असतात त्यावेळेस जर तुम्ही आलात तर तुम्हाला व्यवस्थित त्या वस्तू घेता येतील. आता काही गोष्टी अशा असतात की तुमचं 2 महिन्यावर लग्न आहे किंवा घराची वास्तू शांतीची डेट तुम्ही डिसाईड केलेली असेल तर पुढे असेल तर त्याची आगाऊ खरेदी करणं हे तुम्हाला खूप फायदेशीर पडणार आहे. हा. आणि दुसरं काय आहे की आम्ही सगळंच जे लेटेस्ट आहे तेच आणलेलं आहे, याबद्दल निर्धास्त राहा तुम्ही. आता कर्टन तुम्हाला विश्वास बसणार नाही, भारतातली नंबर 1 ची कंपनी, मी आता त्याचं मुद्दामून नाव सांगत नाही पण तो ब्रँड नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. कारण तो एकच ब्रँड आहे, तो सगळ्यांचा लाडका ब्रँड आहे. त्यांच्याकडून आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केलेला आहे आणि तो तुमच्या पेक्षा कमी किमतीला तुम्हाला उपलब्ध होणार आहे.
2: वा किती छान. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या वस्तू?
3: सगळंच असेल, कर्टन असेल, वॉबी पेपर असतील, मेट्रेसेस असतील, फ्लोरिंग असतील, आर्टिफिशियल लॉन असेल, लग्नाला गिफ्टिंग साठी द्यायचे असणारे गिफ्टचे ऑप्शन्स असतील, बेडशीट, टॉवेल्स, नेपकिन, क्विल्ट सेट्स, हे सगळेच.
2: बऱ्याचदा आपल्याला जी गोष्ट आवडत असते त्याच्यावरच नेमकी ऑफर नसते, किंवा कलर आवडला तर डिझाईन चांगली नसते, डिझाईन आवडली तर कलर मनासारखा मिळत नाही. यासाठी इंडियन क्लासिक्स मध्ये काय ऑप्शन्स आहेत?
3: हे बघा, जे जे लेटेस्ट आहे, म्हणजे काही गोष्टी तर अजून मार्केटमध्ये आलेल्या सुद्धा नाही.
2: बरं.
3: अशा गोष्टी सप्लायर्स आम्हाला प्राधान्याने देतात.
2: किती छान.
3: म्हणजे जे पाहिलेले कलर्स डिझाईन जो अपकमिंग ट्रेंड आहे तो इंडियन क्लासिक्स मध्ये महाबचत उत्सवात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि काही काही गोष्टी इतक्या कमी किमतीला असतील कि ते लगेच संपून जातात. तर यासाठी माझं एकच रिक्वेस्ट आहे की सेल सुरू झाल्यानंतर तुम्ही हयगय करू नका, शक्य तितक्या लवकर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या आणि खरेदी उरकून टाका.
2: वा खूपच सुंदर सांगताय. 15 जुलैची आम्ही सगळेच जण खरंच आतुरतेने याची वाट बघत आहोत. तेव्हा भेटूया कार्यक्रम मालिकेच्या पुढील भागात ज्यामध्ये आम्ही तुमच्याकडून याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. रावत सर तुमच्या एवढे बिझी शेड्यूल मधून आम्हाला तुम्ही वेळ दिला, आपले मनपूर्वक आभार सर. धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: आताच आपण ऐकत होतात कार्यक्रम मालिका घराविषयी घराशी गप्पा, यामध्ये इंडियन क्लासिक्सचे संचालक ओमप्रकाश रावत यांच्याशी कार्यक्रम निर्माती गायत्री बस्ते यांनी केलेली बातचीत. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक इंडियन क्लासिक्स, हिरंब रेसिडेन्सी, शरणपूर त्र्यंबक लिंक रोड, बिझनेस स्क्वेअर कमर्शियल कॉम्प्लेक्स मागे, किराणा कॉर्नर, नाशिक. फोन 9225109853. फोन नंबर पुन्हा एकदा 9225109853.

0: 9853.
1: इंडियन क्लासिक्स घराविषयी गप्पा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून.

शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आपण ऐकताय अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये. या गीताला संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत गीतधारा. आजच्या कार्यक्रमात शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेल्या काही गाण्यांचा आनंद आपण घेणार आहोत. गदिमांचा एकलव्य असं अभिमानानं सांगणाऱ्या शांताराम नांदगावकरांनी भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं यात आपला ठसा उमटवला. मुंबईच्या गिरण गावात हलाखीत बालपण गेलेल्या नांदगावकरांचा ओढा संगीताकडे होता. परिस्थितीचं दारुण चित्र उमटलेल्या त्यांच्या गझला, कविता वहीत पडून राहिल्या. एअरफोर्सच्या ग्राउंड स्टाफमधली नोकरी, खडतर आर्थिक आयुष्य आणि त्यांची मनस्थिती याची कल्पना त्यांच्या या गझलेत पाहता येईल. सोबती जमवून मी बेधुंद प्याले झोकले, हास्य कल्लोळात बुडूनी घट्ट डोळे झाकले, ताल चुकून

मुंबईच्या गिरण गावात हलाखीत बालपण गेलेल्या नांदगावकरांचा ओढा संगीताकडे होता. परिस्थितीचं दारुण चित्र उमटलेल्या त्यांच्या गझला कविता वहीत पडून राहिल्या. एअरफोर्सच्या ग्राउंड स्टाफमधली नोकरी, खडतर आर्थिक आयुष्य आणि त्यांची मनस्थिती याची कल्पना त्यांच्या या गझलेत पाहता येईल. सोबती जमवून मी बेधुंद प्याले झोकले, हास्य कल्लोळात बुडुनी घट्ट डोळे झाकले, ताल चुकोनी तोल जाता साथ ती उरलीच ना, सूर माझ्या जीवनाचा लागता लागेच ना. पण 1963 साली रजनीकांत राज्याध्यक्षांनी दशरथ पुजारींशी त्यांची भेट घडवून आणली आणि गीतकार म्हणून शांताराम नांदगावकर यांचा प्रवास सुरू झाला. 1960-1961 सुमाराला मी वसाळगावचा धनगर राजा हे लोकनाट्य आणि विख्यात नृत्यांगना वैजयंतीमाला यांनी सादर केलेलं संत सखू हे नृत्य नाट्य, याचं संगीत वसंत देसाई यांनी केलं होतं, शांताराम नांदगावकरांच्या लेखणीतून उतरलं होतं. 1975-76 पासून सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आणि गीतलेखनाचा मोठा प्रवास सुरू झाला. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शांताराम नांदगावकरांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते श्रीधर फडके.
1: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
2: डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग MBA आणि ME हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
1: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
3: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल
4: 2991951. 10-50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
5: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
6: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
5: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
6: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
5: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
0: भावगीतांचं एक वेगळं वळण गीतलेखन आणि संगीत या दृष्टीनं शांताराम नांदगावकरांच्या गीतांमध्ये दिसतं. भावगीत ही संकल्पना थोड्या वेगळ्या रूपात बदललेली दिसते. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, धुंदीत गंधीत होऊन सजणा, येऊ कशी प्रिया, या उडत्या चालीच्या भावगीतात ती स्पष्ट होते. स्त्री गीतातलं हे धीट अभिव्यक्तीचं रूप चकित करणार आहे. पण त्याचबरोबर विसर प्रीत विसर गीत, मुरलीधर घन श्याम सुलोचन, राम प्रहरी राम गाथा, हरिनाम मुखी रंगते, रात्र आहे पौर्णिमेची, सूर सनईत नादावला, मी आले रे सोडून जग हे, रजनीगंधा जीवनिया, अशा भावगीतातून पूर्वसुरींच्या भावगीतांचा शालीन डौल राखलेला दिसतो. चालीभर हुकूम गाणी लिहिण्याचं कसब त्यांच्या ठाई होतं. भावगीतांच्या बदलत्या प्रवाहाचं चित्र नांदगावकरांच्या गीतलेखनातून दिसत असलं तरी गदिमांचा वारसाही जतन

केलेला असल्यानं भावगीत नव्या जुन्या प्रवाहाच्या संगमात नांदगावकरांनी आणून ठेवलेलं आहे. आता ऐकूया आपण अजित कडकडे यांच्या स्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत. संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

0: अजित कडकडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
1: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
2: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
3: डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग MBA आणि ME हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
2: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
4: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज डोंगरे वस्ती गृह मैदान कॅनडा कॉर्नर नाशिक. कॉल 2991951.
5: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
7: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
8: अटी व शर्ती लागू.
0: मनोरंजनाची नवी लाट वेव्स OTT भारताचा लोकसेवा OTT प्लॅटफॉर्म वेव्स OTT. यावर आनंद घ्या लाईव्ह TV चा आणि श्रवणानंद विविध रेडिओ वाहिन्यांचा, तसंच आपल्या आवडीप्रमाणे निवडा कार्यक्रम. आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम पण यावर आपण ऐकू शकता जगात कुठेही. अधिकृत वेबसाईट https://wavspb.com. आजच वेव्स OTT डाउनलोड करा आणि मनोरंजनाच्या नव्या दालनाची सफर करा. मनोरंजनाची नवी लाट वेव्स OTT. अष्टविनायक नवरी मिळे नवऱ्याला बनवा बनवी धूमधडाका अशा चित्रपटातली शांताराम नांदगावकर यांची गाणी खूप गाजली. देवी गणपती साईबाबा यांच्यावरच्या गाण्यांचे अल्बमही नांदगावकरांनी लिहिले. त्यांच्या गीतांचा प्रपंच पाहिला तर जवळजवळ 700 गाणी त्यांनी लिहिलेली दिसतात. आता ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं त्यांचं गीत. संगीतकार अनिल अरुण, स्वर पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: शांतारामदान गावकर यांनी लिहिलेलं अष्टविनायक चित्रपटातलं हे गीत आपण ऐकताय. पंडित वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरामध्ये, संगीत अनिल अरुण यांचं.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8:40 होत आहेत. आता जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करता.

0: कॉम आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलते चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 मध्ये 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 ची तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
2: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
2: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मध्ये मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
2: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही

0: कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशामध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या तिसऱ्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंड हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारण कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68

0: पण 84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव, यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यू दरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यू दरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकर घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025-26 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग

0: एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बल देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही आपल्याशी बोलत आहोत. FM 101.4 MHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करीत आहोत गीत भारती.

0: उषा कणगरे आणि सहकाऱ्यांनी गायलेली शाहीर सुखदेव खोमणे यांची लावणी आपण ऐकली.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स. काटदरे मसाले.
1: दहा ते 50% सूट. मान्सून सेल. कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
2: क्यू आर कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
5: टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं, आणि असं दमदार कॉलेज आहे NAC द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
6: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि ME. हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
5: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस. शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग. विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
7: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: ये कॉल 2991951।
1: सर्वोत्तम कपडे
2: कोहिनूर, एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक।
3: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी। ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर।

0: तंगव्वा लाटकर आणि सहकारींनी गायलेली शाहीर अण्णाभाऊ साठे यांची रचना आपण ऐकली.
1: दहा ते पन्नास टक्के सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू. टेक्निकल एज्युकेशन घेण्यासाठी कॉलेजही दमदार हवं आणि असं दमदार कॉलेज आहे नॅक द्वारे अक्रेडिटेड क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज.
4: डिग्री, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि ME, हुशार विद्यार्थ्यांना संस्थेची स्कॉलरशिप.
2: वायफाय ने सुसज्ज कॅम्पस, शिकवायला तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यांना योग्य रीतीने प्रशिक्षित करून प्लेसमेंट.
5: लोकनेते गोपीनाथजी मुंडे इंजिनिअरिंग कॉलेज, डोंगरे वस्ती गृह मैदान, कॅनडा कॉर्नर, नाशिक. कॉल 2991951.

0: एमजी रोड आणि प्रेम दान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।

0: मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा.
3: दंडे गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: दहा ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
9: देशासाठी रणभूमीवर अवया, देशासाठी रणभूमीवर प्राण लयाने वाहिला. देशासाठी रणभूमी

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: सर्वोत्तम कपडे
6: 10-50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
7: आज सकाळी 10:30 थेट संवाद या कार्यक्रमात ऐका. सामाजिक कार्यकर्ता तथा साहित्यिक तन्वी अमित यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते कृष्णा शिंदे. थेट संवाद आज सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: शाहीर शेख जैनू चांद आणि सहकाऱ्यांनी गायलेलं दत्ता जाधव यांचं गीत आपण ऐकलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: सर्वोत्तम कपडे
4: 10 ते 50% सूट. मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: स्वरूप कृषीवाणी. आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
6: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
7: सदा सर्वदा सर्वोत्तम कपडे कोहिनूर.
8: MG रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड नाशिक.

अच्छा, गीतभारती या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होतं शांताराम नांदगावकर यांचं. गायलं होतं प्रमोदिनी हजारे यांनी, संगीत होतं दत्ता मोहिले यांचं.

मनोरंजनाची नवी लाट वेव्स ओटीटी भारताचा लोकसेवा ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स ओटीटी यावर आनंद घ्या लाईव्ह टीव्हीचा आणि श्रवणानंद विविध रेडिओ वाहिन्यांचा तसंच आपल्या आवडीप्रमाणे निवडा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचे कार्यक्रम पण यावर आपण ऐकू शकता जगात कुठेही अधिकृत वेबसाइट https.wavespb.com आजच वेव्स ओटीटी डाउनलोड करा आणि मनोरंजनाच्या नव्या दालनाची सफर करा मनोरंजनाची नवी लाट वेव्स ओटीटी

श्रोते हो, शनिवारी 18 जुलैला आपल्या किसान मणी या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता नेहमीच्या सदरांसोबतच कृषी संवाद मध्ये अवश्य ऐका, बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी महत्वपूर्ण माहिती, याविषयी हवामान तज्ज्ञ गजेंद्र फुलपगारे यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत आपल्याला ऐकता येईल. सादर करते आहेत कृष्णा शिंदे. अवश्य ऐका किसान वाणी शनिवारी 18 जुलैला संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रसिक श्रोते हो, बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 मिनिटांनी बालगंधर्वांच्या पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणी नाशिक केंद्राच्या संग्रहातला विशेष कार्यक्रम बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा. सहभाग सुप्रिया देवघरे आणि आरती शिरवाडकर. लेखन आरती शिरवाडकर. अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला सकाळी 9:05 मिनिटांनी बालगंधर्व रंगभूमीवरचा ध्रुव तारा आपल्या आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह वेव्ज OTT या प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्मवर आणि FM 101.4 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम थेट संवाद. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सामाजिक कार्यकर्ता आणि साहित्यिक तन्वी अमित यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते कृष्णा शिंदे, थेट संवाद.

0: श्रोतेहो नमस्कार. थेट संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण आपल्या थेट संवाद कार्यक्रमामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे आपले बांधव आहेत, आपले श्रोते आहेत, त्यांना इथे आमंत्रित करून त्यांच्या कार्याची ओळख जी आहे ती आपण आपल्या समाजापर्यंत नेत असतो, हाच या थेट संवाद कार्यक्रमाचा उद्देश आहे. मग इथे आपण नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र आहे, साहित्य क्षेत्र आहे, या विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख करणारे जे आपले बांधव आहेत तर त्यांच्याविषयी आपण इथे बोलत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये तन्वी अमित आलेले आहेत. आपण त्यांच्या साहित्यिक म्हणून, एक ब्लॉगर म्हणून त्या सगळ्यांना परिचित आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्य हा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. तर आपण या सामाजिक कार्य या पैलू विषयीच आपण आज माहिती करून घेणार आहोत. तर तन्वी, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आणि आमच्या आकाशवाणीच्या वतीनं मनापासून स्वागत करते.
1: थँक्यू सो मच. खूप खूप मनापासून आभार आकाशवाणीला यायला आणि इथे बोलायला नेहमीच खूप आनंद होतो, त्यामुळे पुन्हा एकदा आभार.
0: तन्वी, जशी तुझी ओळख सगळ्यांना एक साहित्यिक म्हणून आहे की जसं तुझे दोन कविता संग्रह प्रकाशित आहे, निष्पर्ण फांदीवरचे पक्षी आणि आवर्ती अपूर्णांक, हे तुझे दोन कविता संग्रह, त्याचबरोबर सुखन हे उर्दू शायरीवर आधारित ललित बंधचं पुस्तक आहे आणि सहजच उमटलेले ललित लेख संग्रह असेही तुझे पुस्तक आहेत. वाचकांना तू पुस्तकाच्या माध्यमातून माहिती आहे, पण साहित्य

0: हा समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं आणि आहेच तो. पण मग साहित्यिकही हा समाजापर्यंत पोहोचतो आणि त्याला त्या समाजातले प्रश्न हे त्याला आपले वाटायला लागतात, त्यावेळेला तो त्याचा एक भाग होतो आणि त्या समस्येला मी कसं तोड देऊ शकेल, कसं उत्तर देऊ शकेल याचाही तो ते मार्ग शोधत असतो तो. आणि आपल्याकडे विंदांनी खूप छान म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत राव जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हे जे आहे हे तुझ्यापर्यंत कसं आलं बरं, म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी सांग थोडी.
1: आता तू माझी साहित्यिक ओळख करून दिलीस आणि माझी शैक्षणिक ओळख, ज्याला आपण म्हणूया, तुम्ही मूळची इंजिनियर आहे, मॅनेजमेंट क्षेत्रातली आहे. माझं अगं ज्याला आपण असं म्हणूया की सामाजिक जाणीव म्हणावी किंवा समाजाच्या प्रश्नांविषयी डोळे उघडले गेले असतील कधी, तर लहानपणी असेल. अगदी नकळत मी कायम माझ्या दोन्ही आजोबांना पाहिलं आहे आणि खूप अभिमानाने मला असं नेहमी सांगावं असं वाटतं की मी त्या दोन खूप छान माणसांची नात आहे. माझे एक आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, पण त्यातून केवळ तेवढंच काम नव्हे तर कधीही आम्ही त्यांच्याकडे गेलो की त्यांच्याकडे माणसं बसलेली असायची.
0: अच्छा.
1: कोणीतरी त्याबद्दल काहीतरी सांगताय, म्हणजे एखाद्या स्त्रीच्या घरचा काही प्रश्न असेल तर ती काका म्हणायचे आणि त्यांना सगळेजण अगदी सगळेजण काका म्हणूनच हाक मारायचे. माझे वडील सुद्धा त्यांच्या वडिलांना काका म्हणायचे, इतके ते सगळ्या गावाचे काका होते, लाडके काका होते. कोणाच्या तरी मुलीचं लग्न होत नाहीये किंवा लग्न ठरताना काही अडचणी येत आहेत, कोणाला नोकरी मिळत नाहीये, अशा वेळेस ती कागदपत्र घेऊन थेट दिल्लीपासून मुंबईपर्यंत हा खानदेशातल्या एका खेड्यात राहणारा माणूस कधीही कुठलीही परवा न करता धाव घेणे हे कायम आजोबांचं पाहिलंय. हे एका आजोबांचं. दुसऱ्या आजोबांचं असं होतं की ते हाडाचे शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, पण कधीही ट्युशन जर त्यांनी शिकवणी घेतली असेल तर त्याची फी कधी हा आमच्याकडे विषयच नव्हता. रागवायचे खूप मुलांना अभ्यासाला नाही की, पण त्यांच्या आईवडिलांना उभं करून सुद्धा रागवायचे की अभ्यास का झालेला नाहीये. पण आज असे समाजामध्ये अनेक मान्यवर आहेत की जे सांगतात की त्यांनी आम्हाला उभं केलं. दोन्हीकडच्या आपण ज्याला आजा म्हणूया किंवा आई म्हणूया, सगळ्या नोकरी करणाऱ्या, पण काही कुटुंबच अशी असतात ना जिथे सहृदय माणसं असतात.
0: हो,
1: मी सुदैवाने एका अशा कुटुंबाचा भाग आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये माझं श्रेय किती असं जर तू मला म्हणशील तर तसं फार कमी. ह्या लोकांचा जो वारसा आहे की ह्या दोन सगळ्या स्त्रियांमधली जी सहृदयता आहे, म्हणजे अगदी कामाला येणारी बाई असेल तर ती मी अशी इतर ठिकाणचं वागणं आणि माझ्या इकडे ती आल्यानंतरचं तिचं वागणं, ती आल्यानंतर बसणार, ती चहा घेणार, तिच्या घरचं सगळं माझ्या आईला माहिती असणार, ती आईला सगळ्या अडचणी सांगणार आणि मग कित्येकदा तर ती आधी जेवणार आमच्याकडे आणि मग ती कामाला लागणार. तर ह्या गोष्टींमधून मला असं नेहमी असं वाटतं ना की आपण घडत जातो.
0: हो,
1: आणि मुख्य म्हणजे जरी इंजिनिअरिंग करत असले तरी वाचन खूप होतं घरात आमच्या, आणि वाचताना सुद्धा पुस्तकांमधली जाणीव आमच्यापर्यंत कशी येईल त्याबद्दलची चर्चा होईल, तर हे सगळं होत होतं आणि तिथूनच पुढे बहुतेक हा वारसा आला असावा.
0: म्हणजे आपल्याकडे आपण जे म्हणतो ना संस्कार जे आहेत ते असं बस ये मी तुझ्यावर संस्कार करते असं याच्यातून होत नाही, तर ते असं झिरपत येतं, पाझरत येतं आणि ते तुझ्यापर्यंत आलं आणि एका विशिष्ट काळामध्ये तू ते आता व्यक्त होतीयस त्या कार्यातनं. तू आता मध्यंतरी एक 45 मुली ज्या आहेत त्या दत्तक घेतल्या, तर त्याविषयी मला सांग ना थोडा.
1: त्याच्यातही ना अर्थी खूप मुद्दे होते. एक तर मला आई असणं खूप आवडतं, माझ्यामध्ये ते तो एक भाव आपल्यामध्ये जास्त असतो बघ, तर मला माझ्या मुलांची आई असणं कायम खूप आवडलं. पण त्याच वेळेस मी माझ्याकडे ज्या कामाला येणाऱ्या बायका होत्या तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाविषयी सतत विचारायचं की काय करतोय, शिकतोय का मुलगा तुझा आणि पुढे शिकायला सांग बरं का, जे तुला करायला लागतंय ते त्याला करायला लागायला नको वगैरे असं नेहमी बोलणं होता होता. लक्षात आलं की नाही, हे एवढ्यावर नकोय थांबायला, हे आपल्याला वाटतंय आणि ह्याचा पुढे परिणाम होतोय. म्हणजे माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईचा एक मुलगा वांड होता आणि एक अभ्यासू होता. तो अभ्यासू त्याला सतत सांगायचा की मावशी मार्क विचारेल, तर तुला जर मार्क मिळाले नाही, मावशी रिझल्टच्या दिवशी जेव्हा विचारेल तेव्हा कसा उभा राहशील तिथे. तर असं एक ती नकळत ती पण एक जाणीव झाली की ह्या मुलांच्या मनावरती आपल्या बोलण्याचा परिणाम होतोय किंवा ते लक्ष देत आहेत आपल्या बोलण्याकडे. आणि असं सातत्याने जेव्हा व्हायला लागलं आणि मग बरेच प्रश्न जे आपण वाचनातून पण आपल्याकडे येतात आणि मग मुली दत्तक का घ्यायच्या हा एक, म्हणजे मग मी चौकशी केली की काय करता येईल आपल्याला. दत्तक घ्यायचं किंवा मातृत्व भावना जास्त असली तरी दत्तक घेऊन दरच वेळेस मुलं घरी सांडली पाहिजेत असं नाही, तर ह्यातमध्ये एक काय वेगळा मार्ग काढता येईल, तर शैक्षणिकरित्या आपण मुलं दत्तक घेऊ शकतो ही एक मला नवीन माहिती समजली आणि मग मी ते ठरवलं की आपण हे करूया. मग शैक्षणिकरित्या दत्तक घेण्यामध्ये मुलीच घ्यायच्या सुरुवातीला ठरवलं. आता पुढे हे 45 झालंय तर इथून पुढचं पण मी तुला सांगते की मुलांना

0: काय बिघडवलंय असं पण मला एका मुलीच्या आईने प्रश्न विचारला आणि मी म्हंटल छे छे माझा लाडका मुलगा आहे, मुलांनी काही नाही बिघडवलेलं. सुरुवात मुलींपासून केलेली आहे कारण म्हटलं त्याच्यामध्ये त्याच्यात पण पुन्हा कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की त्या काळी जेव्हा म्हणजे माझ्या वडिलांना दोन आम्ही दोन्ही मुली आणि बाबांनी सांगितलं होतं की नको माझ्या दोन्ही मुली हेच सगळं करतील, तर ते मुलींचं लाडकं असणं किंवा मुली लाडक्या असणं तिथे होतं. ह्या मुली पण घेतलेल्या आहेत ह्या मराठी शाळांमधून मी घेतलेल्या आवर्जून, कारण आपण एकीकडे मराठी शाळांना पाठबळ नाही किंवा मराठी शाळा कुठेतरी मागे पडते असं म्हणताना जेव्हा मी या शाळेत जाते जिथल्या माझ्या मुली आहेत, तुला सांगते तो जो एक फळा असतो आणि त्यावर एक चित्र असतं, ते चित्र इतकं सुंदर असतं, त्या मुलींच्या बसण्यामध्ये एक विलक्षण आब असते. मुळात एका थोडंसं मागास वर्गातून म्हणूया आपण, म्हणजे मागास म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्यांच्या आया इतर ठिकाणी कामाला जात आहेत अशा पालकांकडनं आलेल्या ह्या मुली, त्यांच्यामध्ये इतकी शिस्त, त्यांच्यामध्ये जाणून घेण्याची इतकी चौकस नजरेने त्या आपल्याकडे बघत असतात, त्या इतक्या प्रेमाने आपल्याकडे बघत असतात की असं वाटलं नाही हे ह्यांच्यासाठी करत राहायला पाहिजे. मग आधी 20 होत्या, मग आता आणखीन 25 त्यात वाढल्या. ह्याच्यामध्ये मला असं बळ मिळते की मला जर हे करत राहायचं असेल तर मला माझं पण स्तर थोडा थोडा उंचावत न्यायला हवा जेणेकरून मी आणि हे काम करू शकेन. तर ह्या 45 मुली त्या सगळ्या विचारातनं माझ्या आज लेखी आहेत.
1: तू जेव्हा असं मुलींना जेव्हा तू आता हे दत्तक घेतलेलं आहेस तर त्यांच्या पालकांकडनं कसं म्हणजे त्यांच्याशी सुद्धा सुसंवाद होणं हे खूप गरजेचं होतं, तर त्यांच्याशी तू संपर्क कसा साधला?
0: दत्तक घेतानाच शाळेला सांगितलेलं होतं ज्या मुली असतील त्यांची मला नावं पण माहिती पाहिजेत, त्यांच्या आई वडिलांचं पण मला जितकं शक्य ज्यांना इच्छा आहे तर त्यांच्याशी मला बोलायला आवडेल. बहुतेक मुलींच्या आयांना पण आपल्याशी बोलायला आवडतं असं माझ्या लक्षात आलं की त्यांना पण त्यांचं काहीतरी सांगायचं असतं आणि मग तो संवाद साधताना त्या मुलींची प्रगती त्या प्रगतीचा आढावा हा आई आणि मी दुसरी आई. मी त्यांना नेहमी म्हणते की पहिली आई तुम्हीच आहात, मी आई सारखी आहे, तर मी आणि तुम्ही आपण दोघी जणींनी मिळून हिला उभं करूया. आणि त्यांना उभं करणं वगैरे तसं एक पुन्हा म्हणूया की मोठा शब्द होतो, त्याच आपल्याला खूप मोठं करतात कारण त्यांच्यामध्ये ती जी जिद्द असते काहीतरी करण्याची त्यातून त्या आईलाही खूप छान वाटतं की नाही बुवा काहीतरी एक संवाद घडतो आणि त्यातून माझ्या मुलीला काहीतरी मिळत आहे, तर तो एक रेग्युलर बेसिसवरती तो संवाद असतो. या व्यतिरिक्त जेव्हा शाळा मला सांगते की अमुक एका मुलीला बोलायचं आहे तेव्हा मी तिथे जाते, मी त्या मुलीशी बोलते आणि अशा पद्धतीने त्या आयांना आणखीन एक सांगण्यामध्ये थोडंसं मी कटाक्ष असा पाळलेला आहे की आम्ही जे देतोय किंवा आम्ही जे करू पाहतोय त्याला जर तुमची साथ नसेल तर हे होणार नाही, कारण मुली लहान आहेत. जरीही त्यांना कळतंय की आपल्यासाठी हे केलं जात आहे आणि त्या करतील तरीही त्यांचं वय लहान आहे, पण तुमच्याकडून जेव्हा मला साथ मिळेल तेव्हा तुम्ही आणि मी मिळून हे पुढे नेऊ शकू.
1: बरोबर.
0: आणि कदाचित यातलीच एखादी मुलगी इतकी पुढे जाईल की माझी आणि त्यांच्या आयांच्याही पुढे ती नक्कीच निघून जाईल अशी आमची इच्छा आहे, प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने आणखीन महत्वाचं म्हणजे केवळ मीच न जाता एखाद्या वेळेस माझी एखादी आणखीन मैत्रीण घेऊन जाणं, तिने पण त्यांच्याशी बोलणं, कारण त्यातनं वेगळा विचार मिळतो, तिचं वेगळं क्षेत्र असतं, वेगळ्या करिअरचा ऑप्शन कळतो. तर हा थोडाफार आमचा प्रयत्न चाललाय आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेतल्या शिक्षिकांचा पण साथ आहे. त्या दुवा आहेत मला आणि त्या आयांना जोडून देण्यामध्ये त्यांचा मोठा महत्वाचा मोलाचा वाटा आहे.
1: आणि मग शाळेतल्या शिक्षिका आणि तुझं एक म्हणजे चांगलं बॉन्डिंग असणं खूप महत्वाचं आहे जसं पालकांशी आहे तसं. मग मुलींच्या काय समस्या घेऊन येतात बरं तुझ्याकडे? असं
0: मुख्य म्हणजे शिक्षिकांचं मी तुला सांगते की ज्या ठिकाणी मी आत्ता करते त्या शिक्षिका स्वतःचा एक पगार दरवर्षी ह्या मुलींसाठी देतात, कारण त्यांच्याकडे येणारा जो विद्यार्थी वर्ग आहे तो अशाच थोडासा मागास आर्थिक स्तरातनं येणारा आहे, तर ह्या शिक्षिका स्वतः म्हणजे इतक्या सहृदयी किंवा मातृहृदयी आहेत आणि एकीकडे खूप कडक शिक्षणाच्या बाबतीत, कारण त्या मुलींची प्रगती जेव्हा मी पाहते तेव्हा भल्या भल्या ठिकाणी अशा विचाराच्या प्रगल्भ मुली पाहायला मिळणं हे तसं दुरापास्त होताना तिथे छान कार्य घडताना दिसतंय. ह्या मुलींच्या समस्या तू म्हणशील ना, तर तशा एखादी असते की जिला नाही अभ्यासातलं काही कळत किंवा एखादीला नेमकं काय घडतंय आपल्या आसपास, कारण हीच मुलं नव्हे तर आजकाल आपण म्हणूया की येणाऱ्या पिढीमध्ये दर पिढीत जसं होतं तसं प्रत्येक पिढीमध्ये काही कन्फ्युजन्स असतात, तर साधारण ती आहेत किंवा वाढत्या वयानुसार येणाऱ्या समस्या आहेत. काही गोष्टी अशा असतात की ज्या आईला नाही सांगता येत पण त्या सांगायच्या आहेत. आणि असं झालंय हल्ली की समाज माध्यमांमुळे म्हण किंवा एकूणच सगळं खूप खुली अर्थव्यवस्था म्हणूया अशा ह्याच्यामुळे

0: स्तरामधला जो फरक आहे तो पण कुठेतरी जाणवतो की आपल्याला अशी मदत लागतीये. आणि आसपास मात्र असे पण लोक आहेत की ज्यांना सगळं मिळतंय, तर त्याबद्दलची सुद्धा चर्चा किंवा आता काय वाचायचं, आम्ही आता काय करायचं किंवा पुढे कोणतं करिअर करायचं. कारण अगदी लहानशी पण विचारते की मी आता पुढे काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला, आणि मग मी तिला म्हणते तू काय नाही, तू अभ्यास करणं अपेक्षित आहे, पुढे आपण पुढचं पुढे बघू. तर अशा समस्या आहेत. काही मेडिकल जर काही असेल समजा, तर शाळा तर त्यांना मदत करतेच, पण ज्या माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी आहेत तर त्या देखील तिथे रेग्युलरली येणे, त्यांनी पण मुलींना गाईड करणे हे देखील आम्ही करतो.
1: अच्छा, मुली दत्तक घेणं किंवा त्यांचं आपण पालकत्व स्वीकारणं म्हणजे केवळ पैसा दिला आणि त्यांचं शैक्षणिक केलं एवढं नाहीये, तर एकूणच सगळं त्यांचं व्यक्तिमत्व कसं खुलेल या दृष्टीने तू त्यांना दत्तक घेतलेलं आहेस.
0: अगदी अगदी, म्हणजे मी तुला तेच म्हटलं ना, फक्त त्या माझ्या घरी नाहीयेत पण त्या माझ्या लेकी आहेत. त्यामुळे मी माझ्या गौरीसाठी जे जे करेन किंवा माझ्या गौरीने जे असणं मला असं वाटेल तसंच त्या 45 च्या 45 मुलींनी देखील आणि इथून पुढे ज्या ज्या मुली असतील माझ्या त्यांनी देखील करावं असं मला मनापासून वाटतं.
1: यानंतर अजून एक दुसरं असं आहे तन्वी तुझ्याबद्दल मला जे कळलेलं आहे ते म्हणजे आपल्या समाजामध्ये जसं लहान मुलं ही मुली की यांना शिकवणं, यांना पुढे वाढवणं, यांना यांचा मार्ग दाखवणं हे एक यांना तिथे गरज असते हाताची. तसंच एक नंतर वयापरत्वे जेव्हा ज्येष्ठ होतात त्यावेळेला त्यांना कुणाच्या तरी आधाराची गरज असते. आणि आज आपण समाजामध्ये असं बघतोय की वृद्धाश्रम आहेत, आधाराश्रम आहेत, अशा ठिकाणी सुद्धा तू काही वृद्ध असे दत्तक घेतलेले आहेत, तर त्याबद्दल थोडंसं आमच्या श्रोत्यांना सांगशील.
0: एक ना तुला सांगते की आता हा विचार कसा मांडावा किंवा याला खूप छान कसं मांडता येईल मला माहिती नाही, पण जेव्हा माझा मुलगा लहान होता तेव्हा मी काही काळ ब्रेक घेतला होता माझ्या करिअरमधून. कारण मला त्याची त्याच्या वाढीचा कुठलाच टप्पा मला वैयक्तिकपणे मिस करायचा नव्हता. त्यावेळेस ही जाणीव होती पूर्ण वेळ की वयाचे टप्पे आहेत वेगळे वेगळे आणि प्रत्येक टप्प्याची वेगळी मागणी आहे. जशी त्याची ही मागणी आहे की मला जवळ घे ना मम्मा, मला उचलून घे, मला चालायला शिकव, मला भरव, तशीच वाढत्या वयानुसार सुद्धा म्हणजे माझ्या आजोबांच्या वेळेस मी पाहिलेलं होतं किंवा एकूणच आपल्या आसपास त्यांच्या देखील मागण्या असतात.
1: हो,
0: म्हणजे तू जर पिकू चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तिचा ना एक खूप सुंदर वाक्य तिचं की एका ठराविक वयानंतर आई वडिलांना जिवंत ठेवणं, भले हे टोकाचं वाक्य असलं तरी ती सुद्धा आपली जबाबदारी आहे. तर ही जाणीव कायमच होती. म्हणजे मी अगदी माझ्या सासूबाईंशी बोलताना सुद्धा सुरुवातीला जरी आमचा सुरुवातीचा एक तो काळ असतो जेव्हा एक फ्रिक्शन आपण ज्याला म्हणूया, पण आम्ही एक दिवस दोघींनी बसून ठरवलं की काय नेमकं चुकतंय आपल्या, आपण दोघी जणी इंडिव्हिज्युअली स्त्रिया म्हणून खूप छान आहोत, मग मैत्री का नाही होते. मग आम्ही ते सॉर्ट आउट केलं दोघींनी. तेव्हा नेमकं असं लक्षात आलं की माणसं वेगळ्या भूमिकांमध्ये जेव्हा जातात तेव्हा ते पहिल्यांदाच त्या भूमिकेत जात असतात आणि पहिल्यांदा जातात तेव्हा गडबडतात आणि ते गडबडीला आपण काहीतरी नाव देतो. तर मग आम्ही ते गडबड कुठे होते त्याबद्दल आपण बोलूया असं म्हणून आम्ही दोघींनी ते केलं. वृद्धांच्या बाबतीत असं झालं की आमच्या एका ओळखीच्यांसाठी म्हणून वृद्धाश्रमात जेव्हा गेले, त्यापूर्वी पण गेले होते, पण जेव्हा आपलं माणूस तिथे असतं ना तेव्हा आणखीन ती त्याची भीषणता,
1: ती
0: दाहकता जाणवते, ती आपल्या मनाला अगदीच स्पर्श करते. जेव्हा ते जाणवलं तेव्हा ठरवलं इथे पण काहीतरी करता येईल आपल्याला किंवा काय करावं. मग त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि कित्येकदा आपण असं म्हणतो की खूप तसं टॅबू असतं की संवादाची आवश्यकता असते किंवा संवाद त्यांना हवा आहे, पण तेवढंच नाही आहे, त्याही पलीकडे जाऊन त्यांना समजून घेणे, त्यांना ऐकणे. कारण वृद्धाश्रम पण आजकाल ज्याला आपण म्हणूया की पूर्वीची असतील किंवा आत्ताची, आता ना मंडळी खूप सजग झाली आहेत सगळीकडे, त्यांच्यासाठी वेगळे कार्यक्रम करणे, त्यांच्यासाठी संवादासाठी वेगळी मंडळी बोलवणे, तर ह्या कुठे आपण फिट इन होतो हे पाहायचं माझं काम होतं. आणि मग मी तिथल्या व्यवस्थापकांशी बोलले आणि मग जिथे आर्थिकची गरज होती तिथे आर्थिक उभं राहणे, एखाद्याला खरंच गप्पा मारण्याची गरज आहे तर फोनवरती, दरच वेळेस मला तिथे जाणं जरी शक्य नसलं तरी आजी आपण बोलूया का असं म्हणून व्हिडिओ कॉल थ्रू बोलणे, हा एक भाग झाला. दुसरा, तिथे जी लोक खरंच काम करतायत, जी ऑनफील्ड आपण ज्याला म्हणूया काम करतायत, ती पण दमतात, ती पण सततच्या त्या समस्यांनी घेरलेली असतात. तर मग त्यातली जेव्हा मी जाऊन बसायला लागले तेव्हा त्यातले एक दोन जण येऊन बसलेत, एखादा चहाचा कप आहे आणि त्या कपवरती आमची चर्चा होते, काहीतरी बारीक सारीक तक्रारी, ह्या आजींनी ऐकलं नाही, त्या आजींनी हे केलं हे केलं. तर मला असं लक्षात आलं यांना पण बोलायचं आहे, केवळ त्या वृद्धांना किंवा यांनाच नाही तर ह्या लोकांना सुद्धा एक आउटलेट हवा आहे. मग मी त्यांच्याशी पण बोलायला लागले आणि फार काही मला वेगळं नाही करायला लागलं, फक्त संवाद हवा असतो, फक्त एक कान हवा असतो जो ऐकून घेईल आणि म्हणेल की तुम्ही खूप छान काम करताय हा आणि करत राहा. तर हे सगळं सुरू झालं.

0: आणि आता जसं मी मुलीं आणि आता पुढे मुलांकडे जाणार आहे तसं इथे आता दोन आहे आणि माझा असा विचार आहे की ही संख्या मला वाढवत न्यायची आहे. दरवेळेस पुन्हा मी तुला तेच सांगेन की कार्य जी लोक तिथे खरंच आहेत ऑन फील्ड आहेत ती करतायत. माझा फक्त मदतीचा प्रयत्न आहे, हात पण नाही म्हणणार, प्रयत्न आहे.
1: तो सुद्धा खूप मोठा असतो. आणि जसं की केवळ म्हणजे सगळ्यांनाच आर्थिक मदत नसते, भावनिक ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोलाची, की जी पैसे देऊनही ती विकत नाही घेतायत, ही जी आहे भावनिक मदत असेल किंवा भावनिक आधार जो आहे तो देणं ते काम तू करतेस. तुझा अजून एक महत्त्वाचा म्हणजे जी तुझी ओळख आहे की साहित्यिक म्हणून एक ब्लॉगर म्हणून, तर मग याला हे पूरक कसं ठरलं? म्हणजे कुठे दोन्ही समतोल आहेत का, याच्यातनं हे याच्यातनं हे ते सांग.
0: समतोल आहे का? म्हणजे बघ, साहित्य जसं तू सुरुवातीला म्हटलीस की साहित्य हा समाज मनाचा आरसा असतो. तर आपण लिहितो काय, तर आपण भावनांविषयीच लिहितो किंवा त्या भावनांचं आपल्याला जे आकलन होतं, आपल्याला जे अनुभवती येते, आपलं जे अनुभव विश्व प्रत्येक टप्प्यावरती ज्याला आपण म्हणूया की उत्क्रांत होत जातं, त्याचेच पडसाद शेवटी लेखनात उमटतात. तर एखादी स्त्री म्हणून मी जेव्हा वृद्धाश्रमातली स्त्री बघते की जिने आयुष्य खूप तडफदारपणे घालवलेलं आहे, पण आयुष्याच्या सरत्या ज्याला आपण सायंकाळी म्हणूया ती थकली आहे, तेव्हा मला माझं दुखणं क्षुल्लक वाटायला लागतं. आणि मग मी जर एखादं माझ्या रोजच्या दुखण्याबद्दल जर कविता लिहिलेली असेल तर मला असं वाटायला लागतं ही खरंच लिहायची आहे का मला, की हिच्यामध्ये आणखी एखादा पैलू येऊ शकतो. किंवा दुसरं म्हणजे अशीच एखादी स्त्री जी तिथे आहे पण कणखर आहे, ती मग मला एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाते की हे बघ, हे असं पण वागलं जाऊ शकतं. म्हणजे तिथे अशा पण काही स्त्रिया आहेत की ज्या काही कारणास्तव तिथे आहेत, किंवा असे पण काही वृद्ध पुरुष आहेत की जे काही कारणास्तव तिथे आहेत. आयुष्याचं त्यांना झालेलं आकलन हे आपल्याला रोजच्या ह्याच्यात होणाऱ्या आकलनापेक्षा वेगळं असतं. त्यांना खूप वेगळं आयुष्य दिसलेलं असतं आणि त्यांची उंची त्यामुळे ना वाढलेली असते. त्यांना उंचावर न दिसणारं जग आणि एकीकडे या चिमुरड्यांचं जग, ह्या दोन तफावतीमध्ये मला असं वाटतं की मला नकळत काहीतरी शिकायला मिळतं. म्हणजे नकळत काहीतरी बीज रुजतच जातं आणि ते कुठे ना कुठेतरी व्यक्त होतं. दुसरा ना याचा आणखीन एक महत्वाचा खूप पैलू आहे की माझ्या काही मैत्रिणी आहेत ज्यांचं नियतकालिक असेल, दिवाळी अंक असेल, तिथे जे काय माझं लेखन येतं, लेखनाला मानधन जे येतं, तर त्यांना हे माहितीये की हे मानधन पुढे कुठे जाणार आहे.
1: अच्छा.
0: तर माझा येणारं मानधन हे काही मैत्रिणींकडनं येताना कधीच माझ्या मानधनाचं येत नाही, त्याच्यामध्ये त्यांचा पण एक वाटा येतो की तन्वी हे मानधन आम्हाला माहितीये पुढे कुठे जाणार आहे, तर हा आमचा वाटा आणि हे दोन्ही मिळून पुढे जाऊ देत. तर लेखनातला हा जो एक संवेदनशील धागा आहे किंवा हे जे ऋणानुबंध जोडले जातात, येणाऱ्या एखाद्या लहान मुलीला माहिती नसतं की तिच्याकडे येणारा पैसा हा एक नाही दोन मावशांकडनं आलेला आहे किंवा तीन मावशांकडनं आलेला आहे. तर हा एक तुला सांगते खूप खूप सुखावणारा धागा असतो. म्हणजे रोज आपल्याला जेव्हा काहीतरी अशी एखादी गोष्ट येऊन टोचायला लागते ना, तेव्हा अशी एखादी गोष्ट आठवते आणि मग असं वाटतं नाही काही बोच नाहीये, छान आहे आयुष्य.
1: म्हणजे समाज ऋण हे आपण आपल्यावरती आहे आणि ते आपण ते फेडलं पाहिजे आणि त्याचं एक खारीचा वाटा आपला असला पाहिजे, ही जाणीव जी आहे ती सगळ्यांमध्ये जुली जावी, हाच उद्देश आपला थेट संवादमधनं आहे. बरं तन्वी, एक असं आहे की तू स्वतः इंजिनियर आहेस, त्यामधलं शिक्षण घेतलेलं आहे, हा तर तुझा सामाजिक कार्य असेल, लिखाणाचं असेल साहित्यिक म्हणून, पण या व्यतिरिक्तही तुझं की ज्याला आपण रोजी रोटी म्हणू या ते काय आहे ते तेवढं सांगशील मला.
0: रोजी रोटी माझी स्वतःची दुबईमध्ये कन्सल्टन्सी आहे. मी पूर्वी भारतात नोकरी करत होते, माझ्या फील्डमध्ये करत होते, इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये करत होते. पण जसं मी तुला म्हटलं की मुलांच्या वाढीच्या एका महत्वाच्या टप्प्यामध्ये मी अगदी ठरवून या गोष्टींपासून दूर राहिले. जेव्हा माझी मुलगी पण मला म्हटली की मम्मा मी करू शकते, आणि जेव्हा माझ्या मुलांनी असं सांगितलं, म्हणजे सुदैवाने जसं मी आई वडिलांचं म्हटलं की खूप एका सुंदर कुटुंबामध्ये आपण जन्माला येणं हे आपलं भागधेय असतं, तसंच खूप विचार करू शकणारी, खूप प्रगल्भ असू शकणारी आणि समजून घेणारी मुलं आपल्या पोटी येणं हे पण खूप महत्वाचं असतं. माझ्या सुदैवाने अशी खूप दोन गोड मुलं, हुशार मुलं माझ्याकडे आलेली आहेत की त्यांनी एका टप्प्यावर आम्हाला सांगितलं की तुला जे आमच्यासाठी करणं होतं ते फिजिकली आता तू इथे आमच्या सोबत असण्याची तशी आवश्यकता नाही आहे, तू आता ते कर जे तुला करावं असं वाटतं आणि हे आम्ही तुला परवानगी देतोय म्हणून असं नव्हे, पण आम्हाला आता लक्षात येत आहे. आणि तुम अगदी आता आज मला माझ्या मुलाचा मेसेज आलाय की मला कळतंय तू किती केलंयस माझ्यासाठी. रात्री 2:30 जेव्हा तो त्याचं विमान लँड झालं आणि त्यांनी मला तो मेसेज केला, तुला सांगते भरून येतं की त्यांनी काहीतरी पाहिलेलं असेल, कुठेतरी काहीतरी तो विचार मनात आलेला असेल. आणि तेव्हा त्यांनी सकाळी उतरले मला एक तो मेसेज केलाय की तू खूप केलंयस माझ्यासाठी मम्मा आणि मला पण पुढे करायचंय. तर आता माझी स्वतःची ऑइल अँड गॅस कन्सल्टन्सी आहे

0: तिथेही पुन्हा कटाक्षाने काही मुलीच माझ्याकडे आहेत ज्या काम करतात, त्यातल्या काही भारतात आहेत, काही तिथे प्रत्यक्ष काम करतात. तर रोजीरोटी जर माझी तू म्हणशील तर माझं इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटची बॅकग्राऊंड आहे, त्याचबरोबर मी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग करते मुलांचं, कॉलेजमधल्या मुलांचं, महिला कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींशी संवाद साधणे. वुमन एम्पॉवरमेंट आपल्याकडे जो शब्द आलाय, किंवा स्त्रीवाद किंवा फेमिनिझम आणि ह्या ह्या शब्दांची नेमकी व्याप्ती काय आहे, यांचं नेमकं महत्व काय आहे, म्हणजे महिलांनी सक्षम होणं म्हणजे किटी पार्टी करणं नव्हे,
1: बरोबर आहे,
0: तर महिलांनी सक्षम होणं म्हणजे माझ्या बरोबरीने अजून दोन जणींना सक्षम कसं करता येईल याबद्दलचा विचार करणं. मला असं वाटतं की हा विचार येणं सध्या खूप गरजेचं आहे, कारण सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी खूप उथळ होतात एकीकडे, आणि एकीकडे खूप छान काम करणाऱ्या महिला पण आहेत. म्हणजे मुक्ता आहे आपली, मुक्तांगणजी मुक्ता पुणतांबेकर आहे, तपसची प्राजक्ता आहे पुण्यामधली, किंवा आपल्याकडे नाशिकात म्हण, तर ह्यांची ओळख मुलींना व्हायला हवी
1: पाहिजे
0: की किती काम होत आहे समाजामध्ये. आणि तर हे सगळं माझा प्रयत्न हा सगळा असतो, त्यामुळे रोजीरोटी आणि हा हे सगळं एकत्र चाललेलं आहे.
1: हो हो. आता बघ तन्वी, असं आहे की आपण जेव्हा बाहेर बघतो, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही आपल्याला ते आपल्यावरती आदळत असतं, पण मग एक आदर्श आई म्हणून तू कसं सांगशील आपल्या काही महिला भगिनींना?
0: तुला मी खरं सांगू का की आदर्श आई ऐकायला खूप छान वाटतं, पण मी माझ्यावरती कधीही आदर्श असण्याचं ज्याला म्हणूया आपण बंधन नाही लादलेलं. मी माझ्या मुलाला जेव्हा तो झाला आणि जेव्हा तो 5-6 वर्षाचा झाला, तेव्हा मी त्याला बसून समजावून सांगितलं की म्हटलं, हे बघ बाळा, तू मुलगा म्हणून जर 6 वर्षाचा असेल तर मी आई म्हणून 6 वर्षाची आहे आणि मी पहिल्यांदा हे करते, तर मी चुकेन, मी माणूस म्हणून सुद्धा चुकेन, किंवा कित्येक गोष्टी अशा असतील की ज्या मला नाही लक्षात येणार, पण तरीही कित्येक गोष्टी मी तुला सांगेन कारण माझा काही अनुभव आहे आयुष्याचा. तर हे सगळं जसं मी माझ्या सासूबाईंच्या बाबतीत तुला म्हटलं की संवादाधीनं खूप गोष्टी खूप होतात, दरच वेळेस आणि समोरचा व्यक्ती संवाद करेलच असं नाही, पण तो प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतो. माझ्या आजे सासूबाई अशा होत्या की खूप संवाद करायच्या, खूप बोलायच्या, छान बोलायच्या, आणि तर अशी माणसं पाहिलेली होती. मुलांच्या बाबतीत तेच केलं. तुला एक प्रसंग सांगते, खूप लहानचा प्रसंग आहे. एक ना खूप दिवस तक्रार होती माझी की दोन म्हणजे आपण जर शूज घेऊन समोर उभं राहिलो आणि आपण उजवीकडचा केला की ते डावा पाय पुढे करतात, आणि मी नेहमी म्हणजे उलटाच कसा रे पुढे करतोस असं माझ्या डोक्यात असं काहीतरी. तर एक दिवस म्हणजे असं लक्षात आलं की नाही, जर मी ज्या बाजूचं चप्पल पुढे करते माझा मुलगा त्याच्या शरीराची तीच बाजू पुढे करतोय, कारण तो माझ्या समोर उभा आहे.
1: समोर
0: तर मग हे असं लक्षात आलं की नाही, मुलं तेच बोलतायत, त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी. म्हणजे आजही तू म्हणशील तर मी आणि माझी मुलं कित्येकदा रील्स थ्रू बोलतो. मी त्यांच्या संवादाची माध्यम बदलतायत हे स्वीकारलेलं आहे. हे खूप महत्वाचं आहे की मोबाईल घ्यायचा नाही असं नाही आहे. मोबाईल घ्यायचा, मोबाईलची ही तुमची गरज आहे, पण तो कसा वापरायचा इथे मी पडेन, आणि मी पूर्ण वेळ नाही पडणार, पण ज्या क्षणी मला असं वाटेल की नाही हे अगदीच चुकतंय तिथे मी पडेन, आणि तिथे जेव्हा मी बोलेन तेव्हा ऐकायचं आहे हे मुलांना सांगितलेलं आहे. सुदैवानी असे फारसे प्रसंग येत नाहीत, कारण त्यांना मुळातच माहिती आहे नुसतं आईनी बघितलं आपल्याकडे तरी आपण काहीतरी गडबड केलेली आहे, कारण तोपर्यंत ती बघणारच नाही आपल्याकडे. तर पण मला असं वाटतं मुलांशी संवाद करणं खूप आवश्यकता असते,
1: आणि आज हरवत
0: चाललंय, म्हणजे गेल्या आपल्या पिढीपेक्षाही आज ही मुलं खूप गोंधळू शकतील असं वातावरण त्यांच्या सभोवताली आहे. त्याला काही अंशी आपण जबाबदार आहोत, आणि आपण मुळात परफेक्ट नाही आहोत ही पहिली गोष्ट मान्य जर केली तर हा संवाद खूप सोपा होतो, कारण मी कोणीतरी आहे आणि मी तुला काहीतरी सांगते असं नव्हे. आपण दोघं जण आहोत इथे, दोघं जण बोलूया, आणि जितकं मी बोलेन तितकंच त्यांना पण बोलण्याची संधी देणं, ते बोलतात, ते बोलताना त्यांना असं नाही वाटत की आपण हे बोललं तर आपली आई काय म्हणेल. कधीतरी असंही होतं की आमच्यामध्ये वाद होतात आणि आम्ही दोन दिशांना तोंड करून बसतो आणि 5-5 मिनिटाला हसू यायला लागतं की हे फार वेळ जमणार नाही आपल्याला, पण आम्ही हे पण मान्य केलेलं आहे की असेही प्रसंग येतील जेव्हा तीव्र मतभेद सुद्धा होतील, पण ते मतभेद म्हणजे मुलांच्या करिअरसाठी किंवा ह्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही हे बोललेलं आहे, त्यामुळे ते फाउंडेशन पक्क आहे. त्यांना हे माहिती आहे की हे फाउंडेशन पक्क आहे, हात सोडला जाणार नाही आहे, ना माझ्याकडून त्यांचा ना त्यांच्याकडून माझा, वाटचाल एकत्र करायची सगळे मिळून.
1: म्हणजे हा सुसंवाद ज्याला आपण म्हणतो तो कुटुंबामध्ये असला पाहिजे, आणि कुटुंबातून तो मग बाहेर समाजामध्ये आपोआप तो घडत राहतो, आणि नकळतपणे ते पुढे पुढे ते सरकत
0: सरकत.
1: बरं, मला तू छान तुझ्या मुलांचं एवढं सांगतेस, तर तुझ्या काय करतात आता मुलं तुझी दोन्ही पण? म्हणजे हे 45 मुली आणि प्लस दोन असे. हां हां.

0: त्या दोन विषयी सांग.
1: पैकी माझा मुलगा हा कमर्शियल पायलट आहे. त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं, त्याच्यानंतर तो आता कमर्शियल पायलट आहे आणि तो छान विमानं घेऊन इकडून तिकडे जात असतो. तो जवळपास 13 वाद्य वाजवतो. म्हणजे मी तुला आत्ता जसं म्हटलं ना की मी त्यांच्यावर काहीच न लादल्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण आकाश होतं. मी माझी कुठलीही स्वप्न किंवा इतकेच मार्क पडले पाहिजेत हे कुठलंच बंधन होतं. माझ्या मुलांना तो कमी मार्क मिळवायचा, तो 70-75-80 पर्यंत असायचा. मुलगी माझी 90% आहे, पण टक्केवारी अशी नव्हती. पण त्यांना हे होतं की प्रयत्नात कसूर होताना मला तुम्ही दिसायला नको आहात. की तर तो हे सगळं करून 13 वाद्य वाजवणे, छान गाणे, उत्तम व्यक्ती असणे, म्हणजे त्याच्या कित्येक मैत्रिणींचे माझ्याकडे असे मेसेजेस येतात की मावशी तू खूप छान मुलगा घडवला आहेस की ज्याच्याशी आम्हाला सगळं बोलता येतं. तर अशा पद्धतीचा तो आहे. मुलगी माझी आता बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करते, तिने कायमच खूप ती अकॅडमिकली खूप चांगली होती, पण ते तिचं होतं. म्हणजे ना एक वाक्य आहे बघ, पुन्हा आपण ज्याला म्हणूया की खूप टॅबू वाक्य आहे, पण एग जर आतून हे झालं तर त्यातनं जीव जन्माला येतो आणि बाहेरून फोडलं आपण तर त्याच्यात काही होत नाही. तेच माझं लक्ष होतं की यांना आतून वाटलं पाहिजे. माझ्या मुलांनी फुलावं ते स्वतःसाठी फुलावं. तर ती बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करते, आता एकीकडे कथक करते, एकीकडे घोडा चालवते आणि फॉर्म्युला वनची ती प्रचंड मोठी फॅन आहे, त्यामुळे ती गाडी पण खूप अप्रतिम चालवते. तर बाकी तर ती गोडच आहेत मुलं, म्हणजे माझ्या आईवडिलांकडे लक्ष देणे किंवा मी हे जे सगळं करते करू पाहते ह्यात पूर्ण साथ देणे. जसा माझ्या मुलाचा पहिला पगार आला त्याच्यामध्ये सांगितलं की आता आपण काय करणार आहोत मम्मा ह्याचं, म्हणजे पगाराचे सगळे हिस्से जे झाले त्याच्यामध्ये आता एक मूल मला पण दत्तक घ्यायचंय. त्यामुळे आता 23व्या वर्षी तो बहुतेक पुढच्या काही काळामध्ये एक दोन मुलींचा बाबा होईल, शैक्षणिक बाबा ज्याला आपण म्हणूया असा निश्चितपणे होईल. तर ही जाणीव मुळात त्याला आहे आणि जो वारसा मी तुला म्हटलं तोच वारसा त्यांच्याकडे पण आलाय. तर अशी दोन मुलं आहेत.
0: म्हणजे अलीकडे आपण जे पाहतोय की अंकांकडे फारसं लक्ष न देता गुणांकडे, म्हणजे गुणवंत होण्याकडे जर आपण जास्त कल आपला ठेवला तर नक्कीच मुलं स्वतःची स्वतः घडत जातात.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन्ही मुलांचं असं आहे ना की आम्हाला कुठलीही गोष्ट आईला सांगता येताना ही भीती नसते की हे कसं सांगायचं. आम्हाला तिला नाही सांगितलं तर असं वाटतं की काहीतरी इन्साइट मिळायचं राहील की काय आम्हाला, किंवा आम्हाला आईला काहीच सांगताना असं होत नाही, सेकंड थॉट द्यायला लागत नाही. त्याच्याने खूप बरं पडतं, लपवून काही करण्यापेक्षा ते उघडपणे तुम्हाला सगळं सांगणे. कारण ते एका वयाच्या टप्प्यांमधून जाणार असतात, त्या त्या वयाला फुटणारे धुमारे त्यांना फुटणार असतात. हे आई म्हणून आपण आधीच जर मान्य केलेलं असलं तर प्रत्येक वयात मला असं वाटतं मुलं दुरावत नाहीत, आणि मुलं दुरावली नाही तर समाज खूप छान होऊ शकतो आपला, कारण चांगली मुलं फार आवश्यक आहेत.
0: खरंच म्हणजे ही एक दृष्टी असणं आणि ती देणं हे खूप गरजेचं आज होऊन बसलेलं आहे. शेवटी जाता जाता तू आमच्या श्रोत्यांना काय सांगशील?
1: अगं काही सांगण्याइतकी तशी मी मोठी नाही आहे, पण मी तुला आता आपण ह्या मुलींच्या निमित्ताने जे बोलत आहोत, ह्या मुलींना जेव्हा मी ह्यांच्याबद्दल जेव्हा बोलते तेव्हा मला एक खूप सुंदर अनुभव आलेला आहे, अतिशय सकारात्मक, की कित्येक जण पुढे आलेले आहेत. कोणी त्या मुलींना वया देत आहे, कोणी शालेय बॅगा देत आहे, कोणी त्यांच्या वाढत्या वयानुसार लागणाऱ्या गरजांविषयी विचार करत आहे. आपल्या त्र्यंबकेश्वरमधून एक गुरुजी आहेत, मुळे गुरुजी म्हणून आहेत, त्यांनी शाळेला तेच गेले, त्यांनी तिथे काहीतरी काम केलं. तर एक करता येऊ शकतं आपण की आपण किती मोठी देवली पेटवतोय हा विचार न करता ती पेटवणे, आणि देवलीने पुढची देवली लागत जाईल हा विश्वास ठेवणे. तर मला असं वाटतं की ते विश्वासाचं तेल त्याच्यामध्ये जोपर्यंत जात राहील तोपर्यंत आपला समाज खूप छान आहे, तो छान वाटत राहील आणि छान होत राहील.
0: खरंच तन्वी असं असतं की आपण जे समाजाच्या म्हणजे दरी जिथे आली तिथे त्याच्या बाजूला डोंगर असतोच, आणि ती भरून काढण्याचं काम जे आहे ते आपल्याला करायचं असतं, आणि ती एक दृष्टी म्हणा तो एक विचार, ती जाणीव, सामाजिक जाणीव आपण ज्याला म्हणतो, ती प्रगल्भ होत जाणं हे आपल्याला अनुभवातून आपण पुढे येतो, वारशाने येतं, संस्काराने येतं. आणि आकाशवाणी हेही एक संस्काराचं मोठं माध्यम आहे, आणि थेट संवादसारख्या कार्यक्रमातून आम्ही अशा व्यक्तींना श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असतो. आज तू आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलीस, आमच्या श्रोत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे आभार. आणि तुझं हे जे काही सामाजिक कार्य चालू आहे, जो एक वसा घेतलेला आहेस तू, सावित्रीचा वसा म्हणूयात आपण त्याला, की त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि असं अनेक कार्य, मोठे कार्य तुझ्याकडनं घडोत यासाठी ही मनपूर्वक शुभेच्छा.
1: खूप मनापासून

0: सुनाभर खूप छान वाटलं.
1: थेट संवाद या कार्यक्रमात आताच आपण सामाजिक कार्यकर्ता तथा साहित्यिक तन्वी अबित यांच्याशी आरती शिरवाडकर यांनी साधलेला संवाद ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता सकाळचे 11:02 झालेली आहेत. आता 12 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.

अब आज का ये कार्यक्रम समाप्त होता है।

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं, शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू, खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर. संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक

0: शून्य गंडक होत आपण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागती. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होतंय की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझं शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. की मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90% 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणं असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं. मी त्याच्यावर भर देते आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ऍबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ऍबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी, ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्ट मध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो.

थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण सिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने एक दोन जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज.

0: मेसेज करतील मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असत. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला, जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात, लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत शासनाने, यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण रेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या,
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही,
1: बरोबर.
0: आणि दोन दोन लाईफ जगलेत आम्ही, त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला, सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात एवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील एक दोघी चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत, समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही, बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्या,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटांपुरतं वाटतं, परत ये रे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळी जण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं, आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ती

0: उलट रेस असतं त्याचं.
1: बर,
0: त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी, तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा,
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता. तर वाटलं की बाबा चला, म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग तर आम्ही ठरवले की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथे ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं, कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत, हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटत?
0: माझ्यामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची. म्हणजे ठीक आहे, ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 2014 ला 15 एप्रिल 2014 ला सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिली. 2016 ला पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 2019 ला पुन्हा ऍक्ट आला आणि 2020 ला त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 ला झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आपल्या

0: सध्या बीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो. 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो. 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं.
1: हाँ
0: अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय आणि नक्कीच ये मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सहउपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवानी जी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संकपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागाने करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजी मध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे? म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर, IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहील. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच. कुठेच कमी नाही आहे, मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्या

0: वर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमात विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थानबदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार

यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोचते. मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता.

बरं तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्यानंतर ठीक एक वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे। यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं।
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख

तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शी कायदा 2025 अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3रा बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला 3रा स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश

0: आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3rd स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. TET पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. BLO कडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
2: ठाणे जिल्ह्यात गेल्या 1 आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा 3 जणांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय BLO अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली.

0: आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29.3 लाखांचा सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळजा MIDC मधील नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
2: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: कभी दिल को न ले, बस दिमाग ही लगाएं और उनकी टैबलेट आज तक छूटी नहीं. भई अपने दिल का ख्याल रखना भी बहुत जरूरी है. एक श्रोता ने लिखा है कि दिल है कि मानता ही नहीं और किसी पर भी आ जाता है. दिल एक तरह से धड़कता हुआ स्पंज है. और एक श्रोता लिख रहे हैं कि दिल भी टूट के छलनी हुआ, विधि ने जो घात किया, खुशियां पल भर में लुट गई, यादों को भी नदी में ही विसर्जित कर दिया. बस एक सिर्फ एक निजी जागती उसकी निशानी अब कलेजे से लगा के संभालना है और उसे आंखों में संभाल के रखना है जब तक सांस चलती है. और अब चलिए सुनते हैं ये गाना. जरा बताइए कौन है हीरोइन, पर्दे पर कौन गा रही है ये गाना, और गीतकार का नाम आपको बूझना है. फिल्म है भरोसा. इसमें इबारत के कौन कौन से शब्द हैं, जरा ये भी बूझिए आप.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लग्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

चालना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 69,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत

0: 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिरासत हुसैन, मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंद बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लीला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

ये है रहीम की ठाणी,

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण

0: एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बीए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू. हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचा कल्चरल डिपार्टमेंट खूप तगड होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर.
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खर तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
0: बर.
1: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे.
0: हा,
1: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्र वर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं पण ही फी काही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा आहे. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं.

0: तोवर माझं असं होतं की मला एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं. तू हुशार आहेस
1: बर,
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन हे मला माहित नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही, ते तू शोधायचंस.
1: बर,
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहित होतं.
1: बर बर,
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जे माझी महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे, तिथले एचओडी आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आत्ता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळे मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून 4 स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून 4 पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा,
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचं आहे, आत घ्यायचं आहे. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असं शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळे तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला

0: केंद्रातून बाहेर पडतानाची मी, ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खर तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या संपल्या कोष्टरंग नावाची फेलोशिप असते ती केली वर्ष.
1: हा हा.
0: कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत.
1: बर,
0: पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातली एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूनं खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजली ताई स्वतः ऍक्ट्रेस आणि NSD पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर, एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला.
0: बरोबर, खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा,
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचा सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 ला झाला होता. मी केला तो 2020 चा सीझन होता.

0: आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून, तर तो म्हणाला देऊन तर बघ मी पण देतो तुझ्या बरोबर चल गंमत म्हणून. तर आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि तुम्ही म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू परफॉर्म, बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची अस का वगैरे हे सगळं झालं. आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6-7 हजार मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात, आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली, तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काही नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, ह्या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं, आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता,
0: गरजेचा होता,
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरस. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे, ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा,
0: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा,
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बर,
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त, मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाही आहे तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं

0: आपण सांगतो आणि ते छान गाता, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का, तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे? म्हणलं हो. तर मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधना अशी खूप एक्सायटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हंटल सॉरी, मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होत. हा. तर मग ते म्हणाले काय ताई, असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा.
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: पाण्यात
0: धुम दबक धुम धुम दबक आईलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
1: म्हण की
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटलं,
0: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा,
0: असं आहे साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे, आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधून आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात, त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत हे किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं. आणि मग गीतांजली कुलकर्णी, अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती, आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे, असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जिकनी पूर्ण तयार झालं.
1: हा.
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता

0: काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच, कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची. हा वा,
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होत ते. यस.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लग्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण

0: सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे, तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3rd आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं

करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक, टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026

0: हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आत्ताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले

0: अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. आकाशवाणी नाशिक केंद्र संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहो किसान वाणी. किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसानवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ, शकी 1948, त्यानुसार 11 जुलै 2026. माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरात आपण आज ऐकणार आहोत. कमी खर्चात उत्पादन वाढीचं तंत्र याविषयी प्रयोगशील प्रगतशील शेतकरी सचिन आत्माराम होळकर यांची मुलाखत. चला तर मंडळी कार्यक्रमाला सुरुवात करूयात. हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला.
1: भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवसांचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात तुरळक हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आकाश पुढील 5 दिवसांसाठी ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय. कमाल तापमान 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 ते 24 डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तसंच वाऱ्याचा वेग 22 ते 30 किलोमीटर प्रति तास या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामानावर आधारित कृषी सल्ला जो देण्यात येत आहे तो याप्रमाणे

तुरळक हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतोय की ज्या ठिकाणी लवकर पेरणी झाली असेल त्या ठिकाणी शेत हे तणमुक्त ठेवावं. पावसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी उदाहरणार्थ इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि उपपर्वतीय विभाग अर्थात सुरगणा आणि नाशिकचा काही पश्चिम भाग या ठिकाणी नागली वरई पिकांची रोपवाटिकेत पेरणी सुरू ठेवावी. तसंच पूर्वेकडील अवर्षण प्रवण आणि मैदानी विभाग जसं सिन्नर, देवळा, सटाणा, नांदगाव, येवला, पूर्व नाशिक, चांदवड, निफाड, कळवण आणि दिंडोरी या ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला आहे म्हणून खरीप पिकांची पेरणी सुरू ठेवावी. पेरणी केलेल्या क्षेत्रात नांगे भरावीत. खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचं बियाणं वापरायचं असल्यास बियाणांची उगवण क्षमता तपासली पाहिजे. हा हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला आम्हाला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामान प्रक्षेत्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांच्या सौजन्यानं.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी संवादाअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत कमी खर्चात उत्पादन वाढीचं तंत्र, याविषयी सचिन आत्माराम होळकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत।
7: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, किसानवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, माझे शेतीतील अनुभव या आपल्या सदरामध्ये आपण किसानवाणीच्या माध्यमातून अनेक प्रयोगशील प्रगतशील शेतकरी बांधवांना, आपल्या मित्रांना आपण इथे आमंत्रित करत असतो आणि त्यांच्याकडनं आपण त्यांचं शेती तंत्रज्ञान माहिती करून घेत असतो। आज आपण जर पाहिलं तर भारतीय शेती ही एक विकासाच्या टप्प्यावरती आहे, वेगवेगळे संशोधन होत आहेत, तंत्रज्ञान वाढतं आहे आणि आजचा शेतकरी हा अभ्यास करून त्याचबरोबर हवामानाचा संपूर्ण अंदाज घेत घेत आणि एकूणच निसर्ग आणि शेती त्याचबरोबर मानवी जीवन यांचं सांगड घालत शेती हे केवळ उपजीविका न राहता ते उत्पादनाचं साधन कसं बनेल याकडे आपला शेतकरी बांधव जो आहे तो वाटचाल करतो आहे। माझे शेतीतील अनुभव या सदरामध्ये आज आपल्या भेटीला आलेले आहे लासलगाव इथले सचिन आत्माराम पाटील होळकर। दादा, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो।
8: धन्यवाद।
7: दादा, आपण कृषी तज्ज्ञ आहात, कृषी साहित्यिक, लेखक, महाराष्ट्र शासनाचा शेती मित्र पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासन राज्य वाङ्मय पुरस्कारही आपल्याला प्राप्त आहे। अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित सचिन दादा, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। आणि आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कमी खर्चात पिकाची उत्पादकता वाढवण्याचं तंत्र, हा विषय आपल्या मुलाखतीचा आहे। शेती विकसित होते आहे, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत, त्याचबरोबर उत्पादन आणि खर्च याचाही ताळमेळ बसणं खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सध्याच्या शेतीचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतोय जसं म्हटलेलंच आहे, की याचं कारण काय आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत?
8: निश्चितच आजच्या कार्यक्रमाचा विषय देखील खूप चांगला आणि गांभीर्यपूर्वक आहे असं मला वाटतं। कारण सर्वच शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की वाढता उत्पादन खर्च रोखायचा कसा। यात दोन गोष्टी आहे, एक उत्पादन खर्च वाढत आहे ही एक गोष्ट आहे, दुसरी गोष्ट आहे की उत्पादकता व्यवस्थित मिळत नाही। ज्या वेळेस एखाद्या पिकाचं उत्पादन कमी मिळतं त्यावेळेस त्याचा ऑटोमॅटिकली उत्पादन खर्च वाढतो। म्हणजे समजा एखाद्या गहू सारख्या पिकाचं जर उदाहरण घेतलं, गहू जर आपल्याला एकरी 20-25 क्विंटल निघाला तर उत्पादन खर्च कमी असतो, पण तोच गहू जर 10 क्विंटल निघाला तर उत्पादन खर्च वाढतो। मग उत्पादन खर्च वाढण्यामागे एक ढोबळमानाने जर आपण विचार केला तर आपल्याकडे बरेचसे प्रश्न आणि प्रॉब्लेम्स आहे। एक

0: बरेचसे पिकं आपल्या निसर्गाच्या भरोश्यावर आहेत, त्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा या गोष्टी निसर्गाच्या हातात आहे. ज्या शेतकऱ्याच्या हातात आहे त्याच्यामध्ये मुख्य प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांचं माती परीक्षण, खतांचा पुरवठा शेतकरी करतो तो कदाचित गरजेपेक्षा जास्त करतो, पण योग्य वेळी योग्य अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक दुसरा विषय असा आहे की बरेचसे क्रॉप्स हंगामापेक्षा डिले होतात. म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की मडे झाकून पेरणी करा असं सांगितलेलं आहे. ते का करा, त्याचं कारण असं आहे की त्या सीझनला त्या हंगामात ते पीक जर पेरलं तर त्याचं उत्पादन चांगलं येतं. मग याच्यावर पर्याय काय, ते एक तर हंगाम साधला पाहिजे, दुसरी गोष्ट माती पाणी परीक्षण करून अन्नद्रव्यांचा पुरवठा झाला पाहिजे, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या आपण जी लागवड करत आहोत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी व्हेरिएशन आहे. म्हणजे कोण वेगवेगळ्या अंतराने लागवड करतं, कोण मनात येईल त्या पद्धतीने लागवड करतं, एकंदर ह्या सगळ्यांचा परिणाम आपला उत्पादनावर झाला, आणि उत्पादन घसरल्यामुळे उत्पादन खर्च जो आहे तो वाढला आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालं.
1: म्हणजे अशी बरीच कारणं आहेत त्याच्यामध्ये,
0: बरीच कारणं त्याच्यामध्ये.
1: तसंच दादा, की शेतीची उत्पादकता वाढली आणि उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढेल का मग याच्यामध्ये?
0: हा, तर हा एक प्रश्न चांगला आहे की उत्पादकता वाढल्यास निश्चितच उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतीचा नफा वाढेल. मात्र एक त्याला थोडंसं लिमिट आहे. त्याचं कारण असं आहे की पिकाची एक मर्यादा असते, त्या मर्यादेच्या पुढे जाऊन तुम्ही जर त्याला कितीही खत दिले, जसं मला किती पाणी लागतं किंवा किती अन्न लागतं हे मला लिमिट आहे, तुम्ही किती दिलं म्हणून माझा किती काही होत नाही, त्याचा विपर्यास होतो. त्याच पद्धतीने शेतीचंही तसंच आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर तुम्ही कितीही खर्च केला, काहीही दिलं तर उत्पादन वाढत नाही, तुमचा खर्च वाढत चालतो, म्हणजे तुम्ही लॉस मध्ये जातात. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन घेणे किंवा खूप विक्रमी उत्पादन आलं पाहिजे असे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रयोग चालतात. मात्र होतं काय, कधी कधी विक्रमी उत्पादन घेण्याच्या नादामध्ये उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढून जातो, म्हणजे आपला जो नफा आहे तोच मुळात कमी होतो. एकीकडे उत्पादन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं, पण ते उत्पादन वाढवण्यासाठीचा जो खर्च आहे तो खूप मोठ्या प्रमाणात येतो. मग त्यामध्ये बरेचसे तंत्रज्ञानाचा बदल करावा लागतो, बरेचसे खतं, औषधं, लिक्विड खतं, बराचसा एक्स्ट्रा खर्च करावा लागतो. हा एक सुवर्ण मध्य आहे. एक योग्य उत्पादन खर्च देऊन योग्य उत्पादन घेणं हा खऱ्या अर्थाने एक स्किल आहे आणि एक सायन्स आहे त्याच्या पाठीमागे.
1: म्हणजे एकूण जसं आपण म्हणतो की अभ्यासपूर्ण शेती केली गेली पाहिजे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग जो आहे की तुम्हाला खर्च किती आहे, कशावर किती खर्च करायचा आहे आणि त्याचं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे. आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी मग शेतकऱ्यांनी काय काय,
0: आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या समजून घेतल्या पाहिजे. आपल्याला समजा एखादं पीक करायचं आहे तर त्या पिकाचं पूर्ण आयुष्यमान कसं आहे, वाढीची अवस्था कशी आहे, त्याचं कणीस, दाणे भरण्याची अवस्था, फुलोऱ्याची अवस्था, याचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. आणि त्या पिकाच्या अन्नद्रव्यांची रिक्वायरमेंट ही आपल्याला अगोदर समजली पाहिजे. याच्यासोबत अजून एक मी जोडून सांगेल का, जे शेतकरी मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित करतात ते म्हणजे पाण्याची गरज. आपल्याकडं पाण्याचा कधी कधी अतिरेकी वापर होतो, पाण्याचा ज्याप्रमाणे रासायनिक खतांचा आपण तर चर्चा करतोच, कधी कधी खूप वापर होतो, त्या पद्धतीने कधी कधी आपल्याकडून पाणी सुद्धा चुकीच्या वेळेत दिलं जातं. बऱ्याचशा पिकं हे पाण्याला सेन्सिटिव्ह असतात. मी तर म्हणेन सगळे पिकं पाण्याला सेन्सिटिव्ह असतात. आपण सुद्धा ज्यावेळेस गरज असते त्याच वेळेस पाणी पितो. पाणी पिऊन आल्यावर परत लगेच पाणी पित नाही आपण, त्याला एक कालावधी द्यावा लागतो. झालंय असं का, पाणी जर अव्हेलेबल असेल तर शेतकरी पाण्यावर पाणी, पाण्यावर पाणी भरून घे. हा जो प्रकार आहे त्याच्यामुळं त्याची जी ग्रोथ आहे पिकाची, शेवटी ते लाईव्ह आहे, त्याला खाली मुळं आहेत आणि त्या मुळातून त्याला ऑक्सिजन आणि इतर सगळ्या क्रिया कराव्या लागतात. त्या क्रिया त्या कुठेतरी बंद होतात. त्यामुळे उत्पादन खर्चात जर बचत करायची असेल तर पाणी देण्याच्या योग्य पद्धती आपण समजून घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर आता सर्वात महत्वाचा विषय खतांचा आहे. कुठलं अन्नद्रव्य कोणत्या वेळात आणि किती प्रमाणात दिलं पाहिजे हे पिकांवर डिपेंड असतं. म्हणजे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना एक चार्ट देतात की या पिकाला 100 नत्राची गरज आहे, 50 पुरत दिलं पाहिजे, 50 पालाच दिलं पाहिजे. ही गरज ओळखून, ती अवस्था ओळखून आपल्याला अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा लागेल. आता उत्पादन खर्चात जर बचत करायची असेल आणि चांगलं उत्पादन घ्यायचं असेल, एकच अन्नद्रव्य तुम्ही स्टेज बदलून जरी दिलं तरी त्याचा इम्पॅक्ट होत नाही. समजा आज एखाद्या पिकाला नत्राची गरज आहे आणि तुम्ही आजच्या ऐवजी नत्र 8 दिवसांनी दिलं तर त्याचा खर्च होईल, मात्र त्याचा इफेक्ट जो मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. एखादं सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, आज जर झिंकची गरज आहे एखाद्या पिकाला आणि तुम्ही झिंक समजा 8 दिवसांनी देत असेल तर त्याचा उपयोग होणार नाही, उलट खर्च वाढेल. हा एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग जो सर्वात महत्वाचा आहे आपल्याकडं, तण नियंत्रण करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याकडं रासायनिक तणनाशकं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मला असं वाटतं की तणांचं नियंत्रण करण्यासाठी आपण बऱ्याचदा अवजारांचा उपयोग, तणनाशकांचा उपयोग करून तणांचं नियंत्रण केलं, आंतरमशागत जर केली तर खूप मोठ्या प्रमाणात आपण खर्चात

0: बचत करू शकतो. याशिवाय काही संजीवके जर वापरता आली आपल्याला, त्याच्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये पूर्ण जर ज्ञान असेल तर त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे. संजीवकांमुळे उत्पादन वाढतं. मधमाशा असतील, आता बरेचसे पिकं जसं शेवगा पीक आहे, डाळिंब पीक आहे, बऱ्याचशा पिकांना मधमाशांच्या संख्येवर उत्पादन अवलंबून असतं. म्हणजे मधमाशांच्या जर पेट्या आपण ठेवू शकलो किंवा शेतामध्ये मधमाशा वाढू शकलो तर आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढू शकतो. तर याचा देखील शेतकऱ्यांनी उपयोग केला पाहिजे. दुसरी गोष्ट, उत्पादन वाढीसाठी आंतरमशागत आहे, त्यासोबत आंतरपिकं कोणते कोणते आपण घेतोय त्याचा सुद्धा परिणाम होतो. हे एकंदर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम स्वरूप आपल्याला उत्पादन खर्चात बचत करता येईल आणि उत्पादन वाढवता येईल.
1: म्हणजे बऱ्याच वेळेला आपले शेतकरी बांधव असं करतात की ठरलेलं असतं की मला ह्या कालावधीमध्ये एवढं पीक घ्यायचंय, पण निसर्गाचा कुठेतरी जी दोलायमानता आहे त्याच्यामुळे सुद्धा त्याला नफा येतो. तर एकूणच म्हणजे कुठलं पीक घ्यायचंय, फळबाग करायची आहे मला का कुठलं याचं भाजीपाला उत्पादन घ्यायचं आहे ते ठरवून त्या पद्धतीने अंतर्मशागत, जसं तुम्ही तण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये सांगितलं, हे अशा उपाययोजना केल्या तर नक्कीच खर्चामध्ये बचत तर येऊ शकते. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याने ठरवलेलं असतं की मला हे उत्पादन घ्यायचं आहे, पण त्या ह्याच्यामध्ये तो कुठेतरी तो लॉस मध्ये जातो अशा वेळेला. मग इथे काय म्हणजे कसं नियोजन असलं पाहिजे त्याचं?
0: हा, बऱ्याचदा शेतकऱ्यांचं असं घडतं की एखादं पीक समजा केलं, समजा गहू आहे किंवा हरभरा रब्बीची पिकं आहेत, मग रब्बीच्या पिकांमध्ये लागवडीचा कालावधी खूप मॅटर करतो, तसंच खरीपाच्या हंगामात सुद्धा करतो. बहुवर्षाऊ पिकांना ठीक आहे, छाटणीमध्ये इकडं तिकडं होऊ शकतं, मात्र जे खरीप रब्बीचे जे पिकं आहे त्यांचा जो हंगाम जो स्टँडर्ड आपण ठरवलेला आहे त्या हंगामामध्ये लागवड जर केली तर निश्चितच उत्पादन हे चांगल्या प्रतीचं येतं. त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या वातावरणाचा अंदाज घेऊन पिकाची अवस्था आणि ते ह्या गोष्टींचा मॅचिंग केलं जातं. बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून उशिरा पेरणी होते, त्याच्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो. जसं आता एक साधं उदाहरण घेऊया, मुगाचं उदाहरण घेऊ. मुगाची जी पेरणी आहे, जे आपल्याकडं जुन्या लोकांना माहीत आहे की मृग नक्षत्रात मुग पेरतात, ती जर उशिराने केली तर रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि उत्पादन खूप घट मोठ्या प्रमाणात घट होते उत्पादनामध्ये. याच्यावरून आपल्याला एकच कळतं, एक तर हंगाम आपल्याकडे साधला पाहिजे आणि दुसरी गोष्ट, बऱ्याचदा जे पावसाच्या पिकावर आहे म्हणजे पावसाच्या पाण्यावर जी पिकं अवलंबून आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच निसर्गाने कधी कधी पावसामध्ये खंड पडतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पिकांना पाणी देण्याची काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. उत्पादनावर इम्पॅक्ट करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. अनेक वेळा उन्हाळ्यात काही क्रॉप्स घेतो आपण, अशा क्रॉप्समध्ये पाण्याची गरज जर समजा आपल्याकडे कमी असेल तर अशा वेळेस आपण मल्चिंग पेपरचा वापर करू शकतो, त्यासोबत आपण सेंद्रिय देखील मल्चिंग करू शकतो, जेणेकरून पाण्याची रिक्वायरमेंट आपली कमी होईल आणि कमी पाण्यात आपण उत्पादन घेऊ शकतो. याच्या पुढे जाऊन अजून सांगायचं झाल्यास, बऱ्याच पिकांमध्ये आपण लागवडीचे अंतर कमी जास्त करतो. रोपांची संख्या असेल, बियाण्यांची संख्या असेल, शेतकऱ्यांचा बऱ्याचदा असा भ्रम असतो की मी 30 किलो एकरी जर पेरलं तर एवढं उत्पादन येतं, मग 60 किलो पेरून बघितलं तर उत्पादन वाढेल का? असं होत नाही, हे उलट आहे. कारण वनस्पती प्रत्येक बियाला तेवढंच फळ येतं असं नसतं, त्याला अन्न, पाणी, हवा, सूर्यप्रकाश या सगळ्यांचा पुरवठा त्या पिकाला झाला तर उत्पादन येतं. आपल्याकडे कधी कधी ना अति घनदाट लागवड करण्याची एक पद्धत आली, त्याच्यामुळे बऱ्याचदा लोकांना वाटतं की खूप मोठं उत्पादन येईल. आज 1000 झाडं एकरी आहे, मग आपण 2000 झाडं एकरी टाकू, मग आपलं उत्पादन वाढेल, पण असं होत नाही. याला एक शास्त्र आहे, प्रत्येक पिकाचं जे अंतर ठरलेलं आहे त्याला एक शास्त्र आहे, त्याचा एक एरिया जो आहे तो ठरलेला असतो. त्याला रिक्वायरमेंट असते सूर्यप्रकाशाची, हवा खेळती असते, त्याच्या रोग किडींचं प्रमाण देखील कमी येतं. या सर्व बाबींचा उपयोग करून खऱ्या अर्थाने उत्पादन ठरलं जातं. जर उत्पादन कमी आलं तर आपण हे बघायला पाहिजे का बियाणं जे आपण खरेदी करतोय किंवा जे रोप आपण खरेदी करतोय ते चांगल्या प्रतीचं आहे का? कारण मध्यंतरी बऱ्याचदा कांदा सारखे पिकं आहे, कांदा पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली की बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं, या सुद्धा बाबी सोयाबीनमध्ये बऱ्याचदा घडतं असं. तर शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. एक ऑथराइज दुकानातून आपण बियाणं विकत घेतलं पाहिजे, ज्याची पक्की पावती पाहिजे. दुसरीकडे एखादं स्वस्त बियाणं असेल मात्र ते ओरिजिनल आहे की नाही याचा देखील शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास केला पाहिजे. मला असं वाटतं की योग्य ठिकाणी बियाणं घेतलं पाहिजे. एखादं झाड लावताना चांगल्या नर्सरीतून झाड घेतलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं उत्पादन हे वाढू शकेल.
1: किंवा स्वतःची जरी बियाण्यांची बँक तयार केली त्यांनी,
0: तर आपण त्याची पूर्व तपासणी करून घ्यायला पाहिजे की माझ्याकडे मी लावलेलं बियाणं आहे तर त्याचे 100 बिया लावल्यानंतर किती टक्के उगवण झाली, त्या हिशोब

0: हिशोबाने आपण काम केलं पाहिजे.
1: अच्छा सचिन दादा, तुम्ही खूप छान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहात या संदर्भामध्ये. तुम्ही एक स्वतः प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहात, तर पुढचा प्रश्न असा विचारू असं वाटतो की कमी उत्पादन खर्च आणि अधिक उत्पादकता साधण्यासाठी काय मंत्र असू शकतो?
0: असा कुठला तसा मंत्र नसतो, परिस्थिती बघून काम करायला पाहिजे. आपण जे जे पीक लावतो आहोत त्या पिकाचा अगोदर अभ्यास शेतकऱ्यांनी केला पाहिजे. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या एखाद्या टोकाच्या एखाद्या शेतकऱ्यांनी समजा एखादं पीक लावलं आणि त्याने त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलं, त्याची यशोगाथा आपण बघितली आणि ते पीक डायरेक्ट आपल्या शेतामध्ये आणलं, हे चुकीचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये असणारं वातावरण आपल्याकडे नसेल, त्या पिकाच्या नुसत्या अन्नद्रव्याचीच नाही, त्याला लागणारं हवामान, तापमान, उष्णता ह्या सगळ्यांची रिक्वायरमेंट आपण ओळखली पाहिजे. एखादं पीक जर कोकणामध्ये चांगलं येत असेल तर ते नाशिक जिल्ह्यात चांगलं येईल का याचा अभ्यास झाला पाहिजे. आपल्याकडे सोशल मीडियामुळे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात पोहोचतंय, म्हणजे आपण कुठल्याही राज्याचा कोपऱ्याचा व्हिडिओ आपण बघतो, अरे हे पिकाचं ह्या शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलं, मग ते पीक आपण आपल्याकडे घेतो. तर मला असं वाटतं की एखादं पीक आपण नवीन करताना किंवा एखाद्या पिकाचा आपण नवीन प्रयोग करताना आपण थोडासा एक सत्सद्विवेक बुद्धीचा वापर केला पाहिजे. त्या पिकाचा अभ्यास आणि आपल्याकडे त्या पिकासाठी असणारं उपलब्ध असणारं हवामान याचा ताळमेळ बसला पाहिजे. म्हणजे तिकडे फ्लॉवरिंगमध्ये जर उष्णताची गरज असेल आणि दमट हवामानाची गरज असेल तर आपल्याकडे जर ते नसेल तर तिथं फ्लॉवरिंग कमी येईल. फ्लॉवरिंग कमी आलं म्हणजे ऑटोमॅटिकली उत्पादन घसरेल. तर मला असं वाटतंय की ह्या सर्व गोष्टींमधून रासायनिक आणि सेंद्रिय या दोघांचाही ताळमेळ आपल्याला बसवा लागणार. आधुनिक तंत्रज्ञान प्लस इतर गोष्टी यांचा सुद्धा आपल्याला उपयोग करावा लागणार. खऱ्या अर्थाने मंत्र हाच आहे की ह्या सगळ्यांचा सुवर्णमध्ये आपण साधायचा.
1: अच्छा, तुम्ही रासायनिक खतांचा उल्लेख केलेला होता, तर मला असं विचारायचं वाटतं की रासायनिक खतांचा आणि औषधांचा योग्य वापर करून उत्पादकता कशा पद्धतीने वाढवली जाऊ शकते?
0: हा, आता आपण यापूर्वीच बोललो की अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा झाला पाहिजे. आता बऱ्याचशा पिकांना अन्नद्रव्य पुरवठा करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. समजा आता तुमचं बहुवर्ष पिकं असेल तर ठिबक सिंचन असतं, अशा पिकांना तुम्ही 100% विद्राव्य जी खतं आहेत ज्याला पाण्यात विरघळणारी खतं म्हणतात त्या खतांचा उपयोग आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामुळे कसं होतं, तुम्हाला तात्काळ त्याचा परिणाम साधता येतो. म्हणजे या आठवड्यात किंवा येत्या काही दिवसांमध्ये झिंकची जर पिकाला गरज आहे किंवा मॅग्नेशियमची जर गरज आहे तर आपण तात्काळ सोल्युबल फर्टिलायझर देऊ शकतो. या सोल्युबल फर्टिलायझरमुळे फायदाही असा होतो की जमिनीचा सामू वाढत नाही, त्यामुळे जमिनीचा पोत देखील चांगला राहतो. ते आपल्या भविष्याच्या उत्पादनासाठी चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळेस खतांचा विचार करतो त्यावेळेस आपण दोन गोष्टी बघितल्या पाहिजे. आपण कोणतंही खत देताना हे जमिनीतून उपलब्ध होतं, मग जमिनीतून खत उपलब्ध होताना आपल्याला ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया जे आहे ते जमिनीत असणं खूप आवश्यक आहे. आणि ते बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपल्याला जसं नत्र विरघळणारे जीवाणू असतात, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतात, हे जे सगळे आहेत पोटॅशचे बॅक्टेरिया असतात, हे सगळ्या गोष्टी आपल्या जमिनीत असणं आवश्यक आहे. म्हणजे नुसता भाजीपाला आणून जसं किचनमध्ये होत नाही त्याची भाजी बनवावी लागते, मग ती आपण खातो, त्या पद्धतीने हे रेडीमेड काहीच नसतं, इथं तयार होत असतं. आणि जमिनीमध्ये याच्या पुढची अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे पिकांची मुळं जी आहे जी अन्नद्रव्य घेणार आहे ती सक्षम असली पाहिजे. ती असण्यासाठी जमिनीचा पोत चांगला असणं गरजेचं आहे. आणि जमिनीचा पोत जर चांगला करायचा असेल तर जमिनीमध्ये सेंद्रिय खतं मोठ्या प्रमाणात असली पाहिजे. ह्या सगळ्यांचा एक ताळेबंद असला पाहिजे. जमिनीमध्ये शेणखत दिलं पाहिजे, गांडूळ खत दिलं पाहिजे, कंपोस्ट खत दिलं पाहिजे आणि याच्यासोबत रासायनिक खत वापरलं पाहिजे. आणि रासायनिक खत देताना सुद्धा अन्नद्रव्य डिस्ट्रीब्यूट करून दिले पाहिजे. आपल्याकडे शेजारचा 10-26 वापरतो, मग मी पण 10-26 वापरतो कारण रिझल्ट खूप छान येतो. हा जो प्रकार आहे आपल्याकडे हा थोडासा हास्यास्पद आहे, कारण त्याचं पीक वेगळं आणि त्याचा जमिनीचा पोत वेगळा. आपलं माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे, आपल्या जमिनीमध्ये काय आहे तेच दिलं पाहिजे. बऱ्याचदा शेतकऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात आणि चुकीचं अन्नद्रव्य दिलं जातं. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये पोटॅश भरपूर असतं आणि आपण पोटॅशयुक्तच खतं देतो. मुळात एखादं खत देताना आपण समजून घेतलं पाहिजे की याच्यामध्ये नेमकं काय घटक आहे आणि तो पिकाला किती गरजेचा आहे आणि आपल्या जमिनीत त्याची उपलब्धता किती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. मात्र सेंद्रिय खतांचा वापर हा सध्या कमी झालेला आहे आपल्या शेतीमधून, तो खऱ्या अर्थानं वाढवण्याची गरज आहे आणि ते वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: दादा, तुम्ही लासलगावचे आहात. लासलगाव हा कांद्यासाठी विशेष असं आपल्याकडे प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही जेव्हा गावात जेव्हा तुम्ही एक फेरफटका मारता किंवा तर नेमकं मग तुमच्या कशा या संदर्भामध्ये तुमच्याकडे शेतकरी येतात विषय घेऊन?
0: हो हा, तर याच्यामध्ये बऱ्याचदा असं आश्चर्य वाटतं की म्हणजे शेतकरी येतो ना, तर

0: शेतकऱ्यांना मुळात बऱ्याचशा शेतकऱ्यांना अन्नद्रव्य माहीतच नसतं. 10-26-26 म्हणजे काय माहित नाही. फक्त मारायचं आता 10-26-26 टाकायचं. शेजाऱ्याने केलं म्हणून 10-26-26 मी टाकलं. किंवा कधी कधी असंही होतं की दुकानदार सांगतो की तुम्ही 12-32-16 टाका, मग 12-32-16 टाकतो, नाही तुम्ही आता 10-26-26 टाका. दुकानदाराकडे जे उपलब्धता असते ती घेतो. बऱ्याचदा ह्या खतांमध्ये सुद्धा बोगसगिरी होती, जो एक मध्यंतरी मोठा इश्यू होता की आपल्याकडे डुप्लिकेट खतांचं प्रमाण सुद्धा आहे, म्हणजे अगदी अमान्य करू शकत नाही. बऱ्याचदा शेतकऱ्याला ज्यावेळेस गरज असते ते अन्नद्रव्य मिळत नाही. बऱ्याचदा युरियाची गरज असते पण मार्केटमध्ये युरिया शॉर्टेज असतो आणि तो पिरियड निघून गेल्यानंतर युरिया टाकण्यात काही मजा नसतो. मग आपल्याकडे शेतकरी कधी कधी काय करतो, जास्त गोणे मिळाले की जास्त युरिया वापरून मोकळा होतो, किंवा एखाद्या खताला समजा एक गोणीची गरज असती तर 2 गोण्या तो टाकतो की चांगलं उत्पादन आलं पाहिजे. इथं बऱ्याचदा शेतकरी फसतो. त्याला सर्वात महत्वाचं अन्नद्रव्यांच्या बाबतीत जागरूक करणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच अंशी मला असं वाटतं की कृषी सेवा केंद्र किंवा जे खत विक्रेते आहे यांच्यावर जास्त ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे की ते सांगतील त्या पद्धतीने शेतकरी बऱ्याचदा करतो. तर ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करून किंवा शेतकऱ्यांना आपण जागरूकता आणण्याची गरज आहे, त्यांना संज्ञान करणं गरजेचं आहे त्या बाबतीत.
1: अच्छा दादा, शेवटचा प्रश्न असा आहे की पोषक किंवा ज्याला आपण टॉनिक्स म्हणतो यांचा वापर आपण जर उत्पादन खर्च त्याच्यातून वाढतो का, आपलं उत्पादन वाढतं?
0: खूप चांगला आणि ज्वलंत प्रश्न आहे. याच्यासोबत मी टॉनिक सोबत एकदा औषधही जोडतो, कारण आपल्याकडे बुरशीनाशक कीटकनाशक मारतात आणि ती गरज आहे. आता जवळपास सर्वच पिकांना मारतात, पण बुरशीनाशक कीटकनाशकामध्ये जर आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर 2-3 गोष्टी आपल्या हातात आहे. एक तर आपण ज्या पाण्यात औषध घालवत आहोत त्या पाण्याचा सामू बघितला पाहिजे, ज्याला पीएच आपण म्हणतो. पीएच जर पाण्याचा जास्त असेल तर औषधांची परिणामकारकता जी कमी होते, त्याच्यामुळे सामू नियंत्रित केला पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आपण ब्रँडेड औषधे घेण्याच्या नादात बऱ्याचदा महागडे औषधे घेतो. एखादा ब्रँड खूप मोठा आहे मग त्या ब्रँडेडचं तेच आपण औषध घ्यायचं. दुसरी एखादी चांगली कंपनी असेल पण दर कमी असेल पण तोच घटक असेल तर आपण त्याला सबस्टिट्यूट म्हणून, जसं आता मेडिकल फील्डमध्ये आपण जेनेरिक औषधांचा प्रचार करतोय सध्या सरकार, त्या पद्धतीने एक दर कमी असणारी औषधं आपण वापरू शकतो. आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशकांमध्ये बऱ्याचदा एकरी डोसेस दिलेले असतात, शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये नेमकं समजत नाही. बऱ्याचदा जास्त रोग किडी आल्यामुळं शेतकरी एक्सेस फवारणी करतो, म्हणजे ज्याचं प्रमाण 1 मिली आहे किंवा एका एकरला 60 मिली आहेत, मग तो 2 मिली वापरतो. का तर मग आता ही रोगराई लवकर गेली पाहिजे. बऱ्याचदा गरज नसताना औषध मारतो, थोडस काही वाटलं की एक प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण असतं, किती किडी दिसल्यानंतर औषध मारायचं याचं एक प्रमाण असतं. बऱ्याचदा शेतकरी घाबरून औषध मारतो, रोगराई येऊ नये म्हणून अगोदरच औषध मारून मोकळा होतो, औषधांचं प्रमाण वाढवतो. या सगळ्या गोष्टी उत्पादन खर्च वाढवतात. बुरशीनाशकांचाही तसंच आहे. बुरशीचे जे आजार आहेत बऱ्याचदा त्या आजारावर नेमकं कोणतं औषध चालतं याचाही देखील अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही टॉनिक्सचा प्रश्न छान विचारला. आपल्याकडं टॉनिक्स म्हणजे काहीतरी मॅजिक आहे असं लोकांना वाटतं. म्हणजे मी जे दुकानामध्ये जेवढं माझं निरीक्षण आहे त्यानुसार मी बघतो की औषधाच्या दुकानात प्रत्येक पिकासाठी औषध घ्यायला गेलेला माणूस हा कुठलं ना कुठलं टॉनिक घेऊन येतो. मग ते कांदा पीक असो, मका पीक असो, कोणतंही भाजीपाला पीक असू दे, तो आता हे झालं मला टॉनिक दे एखादं. त्यांना असं वाटतं की टॉनिक म्हणजे काहीतरी जादूची कांडी आहे जी फिरवली की खूप मोठं उत्पादन वाढतं. बऱ्याच अंशी आपला औषधांचा खर्च टॉनिक्समुळे वाढतो ही वस्तुस्थिती आहे. कारण त्याचा खरोखर परिणाम मिळतो का हे कोणी सांगू शकत नाही. एखादी गोळी समजा मला दिली तुम्हाला तरतरीत वाटतंय का, आता तरतरी वाटणं ही कशात कॅल्क्युलेट करू शकत नाही आपण. त्याला तुम्ही पिकाचं तुम्ही सांगू शकत नाही की ह्या टॉनिकचा रिझल्ट मिळाला का. मला असं वाटतं हा खर्च कमी करून शेतकऱ्यांनी ह्युमिक ऍसिड असेल, फ्लुविक ऍसिड असेल, अमिनो ऍसिड असेल यांचा उपयोग करायला पाहिजे. या व्यतिरिक्त जर विचार केला संजीवकांचा वापर आपण करू शकतो. बरेचसे टॉनिक्स खूप महाग आहे, म्हणजे अगदी 1000 रुपयापासून 5000 रुपये लिटर पर्यंत टॉनिक आहे. मग याला पर्याय काय आहे, तर घरगुती पद्धतीने काही सप्तधान्यांचा अर्क असतो त्याचा उपयोग टॉनिक म्हणून होतो. गार्बेज करतात फळांपासून आणि गुळापासून ते सडून, त्या गार्बेजचा उपयोग सुद्धा आपण टॉनिक म्हणून करू शकतो. वर्मी वॉश आहे, जे गांडोळांच्या ते जो घाम असतो तो कलेक्ट करून त्याची फवारणी करतात, वर्मी वॉशचा उपयोग आपल्याकडे टॉनिक म्हणून होतो. जीवामृत आहे, जीवामृत सुद्धा आपण स्प्रेसाठी वापरू शकतो. यासोबत आपण ताक वापरू शकतो, गुळ वापरू शकतो. अनेक असे पदार्थ आहे की ज्यांचे दर कमी आहेत, जीवामृत करूनही आपण वापरू शकतो. आपण बऱ्याचशा गोष्टी ताक दही वापरू शकतो, गुळ वापरू शकतो. बरेचसे असे पिकं आहे, बरेचसे असे औषधं आहेत की जे आपण घरगुती पद्धतीने टॉनिक म्हणून वापरू शकतो, गोमूत्र वापरू शकतो. आणि ह्युमिक ऍसिड आहे, ह्युमिक ऍसिडचा सुद्धा वापर आपण स्प्रेईंगमध्ये करू शकतो. याच्यामुळे बऱ्याचदा टॉनिकचा खर्च जो आहे ना तो कमी होतो. कारण आपण पीक चांगलं असल्यानंतर ना आपण ते आणखीन चांगलं करण्याच्या नादामध्ये खूप काहीतरी विकत

0: घेतो. मग ते 2000 रुपये लिटर असं तरी चालेल, 3000 असेल तरी चालेल, त्याला वाटतं खूप काहीतरी झालं पाहिजे. थोडंसं बेसिक सायन्स जे आहे ना पिकाचं ते समजून घेतलं पाहिजे की आपण 3000 टॉनिक वापरत आहोत, पण याचा परिणाम स्वरूप आपल्याला किती पैसे मिळणार आहे किंवा किती उत्पादन वाढणार याचा विचार झाला पाहिजे. फक्त उत्पादन वाढीसाठी आपण टॉनिक वापरणं आणि त्याचा जर परिणाम नाही आला तर डेफिनेटली आपला उत्पादन खर्च त्यामागे वाढणार आहे. त्याच्यामुळे शक्यतो शेतकऱ्यांनी घरगुती स्वरूपाची जी औषधं आहे तिचा वापर केला पाहिजे. कंपोस्ट खतासाठी आपण ईएम जे आहे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते वापरलं पाहिजे. डी कंपोजर नावाचा जो प्रकार आहे, जो एक छोटीशी बाटली येते 20-30 रुपयाची, पण ते डी कंपोज करतं. डी कंपोज केल्यानंतर ते जागेवर तुमचं खत निर्मिती करतं. त्या डी कंपोजरचा वापर आपण केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा परिणाम जर घेतला तर एक चांगला रिझल्ट मिळेल. आणि दुसरं गोष्ट जी अशी आहे की रोग नियंत्रणाचा जो विषय होता, रोग नियंत्रण करताना सुद्धा आपल्याला रासायनिक सोबत सेंद्रिय औषधांचा सुद्धा आपल्याला उपयोग करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काही सापळे आहेत, काही ट्रॅप्स आहे विविध प्रकारचे, प्रकाश सापळे आहे, लाईट सॅप आहे, फेरोमन ट्रॅप आहे, विविध जैविक औषधं आहेत, विविध औषधं आहे, वनस्पतीजन्य औषधं आहे, यांचा उपयोग जर केला तर एकत्रित जो खर्च आहे पीक संरक्षणाचा तो मोठ्या प्रमाणात कमी होईल. या सगळ्या गोष्टींचा शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे.
1: खरंच दादा, म्हणजे शेती करताना शेतीचं अर्थकारण सुद्धा आपण समजून उमजून आणि अभ्यासपूर्ण जाणकारांच्या सल्ल्याने जर केलं तर नक्कीच शेती परवडणार.
0: निश्चित निश्चित.
1: माती परीक्षणाचं सांगितलं, ह्या गोष्टी कुठेतरी मागे ठेवतो आपण आणि मग पुढे नाही बाबा मला नाही परवडत म्हणून आपण लगेच हात वर करतो, तर असं नाही. तर शेतीचं अर्थकारण समजून घेणं महत्वाचं
0: आणि अंधानुकरण टाळलं पाहिजे मुळात. म्हणजे एखाद्याने केलं आणि आपण लगेच तेच करायचं, काही नाही शहानिशा करायची नाही, काही नाही, तीच व्हरायटी लावून मोकळायचं. तिथं खर्च वाढतो बऱ्याचदा. सध्या जग सगळं मार्केटिंगवर चालू आहे, तर आपण बघायला पाहिजे.
1: आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे खर्चाचा ताळमेळ बसवणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि दादा, आज तुम्ही आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात किसनवाणी कार्यक्रमामध्ये. कमी खर्चात पिकाची उत्पादकता वाढवण्याचं तंत्र जे आहे ते काय आहे ते नेमकं आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी संवादात आताच आपण कमी खर्चात उत्पादन वाढीचं तंत्र याविषयी सचिन आत्माराम होळकर यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गो से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: बरे तर शेतकरी बंधू भगिनींनो, आता वेळ झाली आपल्या निरोपाची, पुन्हा आपली भेट आहेच. तोपर्यंत मी आरती शिरवाडकर आपला निरोप घेतेय. नमस्कार.

0: a.m. Indian Standard Time. Later, Argentina will face Switzerland at Kansas City Stadium at 6:30 a.m. Indian Standard Time. The Indian women's compound team of Jyoti Surekha Vennam, Pritika Pradeep and Chikita Taniparthi clinched the silver medal at the Archery World Cup Stage 4 in Madrid, Spain today. Meanwhile, in women individual compound event, teenage archer Pritika Pradeep produced a stunning turnaround to beat world number 11 Hazal Barun of Turkey, clinching her maiden World Cup bronze. And that is the end of this news bulletin.
1: ये आकाशवाणी दिल्ली का इंद्रप्रस्थ चैनल है. मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज़, डीआरएम 810 किलोहर्ट्ज़ पर. समय हो गया है आपकी और हमारी.
2: अपने कथात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 11:10 होत आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये.